ज्ञानाशिवाय भक्ती आंधळी आहे, भक्तीशिवाय कर्म आंधळे आहे, आणि ज्ञान भक्ती व कर्म याशिवाय जीवन आंधळे आहे। अशाच भक्तिरसांचा आनंद घेण्यासाठी ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तिधारा। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: धृतशरधनुषं
1: बद्धपद्मासनस्थं
0: पीतं वासोवसानं
1: नवकमलदलस्य

ईश्वर आपल्या भक्तीचा प्रेरणास्त्रोत. ईश्वर भक्ती म्हणजे परिपूर्ण आनंद. आपल्या ईश्वर प्राप्तीच्या प्रवासात आणि मनशांतीच्या सहवासात ऐकत रहा आमचा कार्यक्रम भक्तीधारा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

एक मन एक प्रार्थना, एकच तो ही आपलासा, त्याच्यासाठी त्याच्या दर्शनासाठी आणि त्याच्या कृपा आशीर्वादासाठी भक्तिलीन होऊयात. ऐकत रहा आपला कार्यक्रम भक्तिधारा, वेळ सकाळी 6 ते 7:30 पर्यंत फक्त आपल्या रेडिओ तेरणा 90.4 FM वरती. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज़.

0: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।
1: हो घर खर्चासाठी पैसे द्या।
2: हे घे किराण्याचे 15,000, भाज्यांचे 2,000
1: आणि लाईट बिलाचे
2: आता 0 रुपये कसे देऊ
1: अरे हो विसरलेच मी, आता सोलर पॅनल लावले आहेत ना, मग जे 4,000 वाचले त्यातून शॉपिंग करूया
2: हो नक्की। PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर.gov.in।
3: हर घर सूर्य घर।
0: धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। साहेब आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा,

श्रुती हो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रुती हो, एखाद्या भागाचा कायापालट करण्यासाठी एखादा देवदूत धावून यावा लागतो असं म्हटलं जायचं, परंतु अशा कथाही कधी कधी एखाद्या व्यक्तित्वाच्या रूपाने खऱ्या ठरतात आणि एकूणच त्या माध्यमातून त्या भागाचा आणि त्या भागातील सर्वसामान्य माणसाचंही परिवर्तन होऊन जातं। असाच एक देवदूत लाभला तो धाराशिव जिल्ह्याला। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील स्थिती कायमच आर्थिक संकटाची। स्वातंत्र्यानंतर चळवळीचं केंद्र शेतकरी आंदोलन भूमी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यामुळे चर्चेत असलेला हा धाराशिव जिल्हा, परंतु हे सगळं डावलून मोठ्या परिश्रमातून या जिल्ह्याचा डाग पुसून काढण्यात याच जिल्ह्याचे भगीरथ नेतृत्व माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। 1978 साली साहेब पहिल्यांदा मंत्री झाले। जिल्ह्यातील नागरिकांचा शेतीच मुख्य व्यवसाय असल्यामुळं शेतीविषयक पायाभूत सुविधा डॉक्टर साहेबांनी मजबूत केल्या। साहेबांकडे पाटबंधारे खाते आल्यानंतर त्यांनी सिंचनावर विशेष भर दिला। जिल्ह्यामध्ये केवळ 58 इतकेच सिंचन प्रकल्प होते। डॉक्टर साहेब आल्यानंतर त्यांनी ते वाढवून 1248 वर ही संख्या नेली। सिंचन क्षेत्र जे पूर्वी 4% होतं, आता ते वाढून 21% वर गेलं आहे। डॉक्टर साहेबांनी 2004 साली कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली। शेतीबरोबरच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी, दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी तब्बल 20 किलोमीटर वळसा घालून रेल्वेचं दर्शन धाराशिवकरांना घडविलं। याचबरोबर धाराशिव शहराची पाण्याची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाचं पाणी थेट जिल्ह्यात आणलं। डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे एक असं नाव आहे ज्यांनी उच्च शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उभारण्यामध्ये सिंहाची कामगिरी बजावली। धाराशिव लातूर भूकंप असो वा नैसर्गिक आपत्ती असो, जिथं संकट तिथं साहेब हे अविरत सुरू राहिलं। याच सोबत डॉक्टर साहेबांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना घडविलं। त्यांच्या तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजूंना हक्काचा आणि लाखोंचा उपचार मोफत मिळत आहे। श्रोते हो, आजही त्यांचे पुत्र माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हेही अविरतपणे डॉक्टर साहेबांचा वसा पुढे घेऊन जात आहेत। त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचे नातू मल्हार पाटील यांच्या रूपाने तिसरी पिढी जिल्ह्यामध्ये सक्रिय देखील झाली आहे। खरं तर एखादा आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, परंतु धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा आजार या देवदूताने 45 वर्ष सलग झटून दूर केला। म्हणून आजही जिथे कुठे धाराशिव जिल्ह्याचा विकास हा शब्द येत असेल, तर एक नाव मात्र आवर्जून येतं, ते म्हणजे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील। श्रोते हो, आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस, या निमित्तानं या भगीरथास तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM कडून अनंत शुभेच्छा आणि आभार। डॉक्टर साहेब, आपण शतायुषी व्हा आणि आपल्या अस्तित्वाची ही ऊर्जा अशीच वाहू द्या।

डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब 1978 साली प्रथमता महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री झाले। जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच जगण्याचा मुख्य आधार असल्याने डॉक्टर साहेबांनी सुरुवातीला शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं। पुढे 1988 साली पाटबंधारे खात्याची जबाबदारी मिळाली। डॉक्टर साहेबांना जिल्ह्यातील अल्पसिंचनाची जाणीव होती। याच जाणीवेतून पदभार स्वीकारण्याच्या अगोदर 58 सिंचन प्रकल्प असणाऱ्या जिल्ह्यात डॉक्टर साहेबांनी 1248 सिंचन प्रकल्प उभारले। यामुळे सिंचन क्षेत्रात 4% 21% वाढ झाली। 32,315 एकर ओलिताखाली असणारी जमीन 3,69,430 एकरांवर गेली। 2,000 हेक्टर फळबाग असणारी जमीन 32,000 हेक्टरवर गेली। याचा परिणाम असा की चांगला पाऊस झाला की ऊस उत्पादन आणि इतर शेती पिकातून शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपयांचा फायदा होऊ लागला। बघता बघता दुष्काळग्रस्त म्हणवणाऱ्या जिल्ह्यात 16 साखर कारखाने उभे राहिले। एवढंच नाही तर समाधानकारक पाऊस पडला तर मराठवाड्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन उस्मानाबाद जिल्ह्यात होतं। या यशाची प्रगतीची प्रेरणा लोकनायक डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब होते।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे मायबोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
2: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.

उस्मानाबाद शहराला पाणी मिळावं यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेतलं आणि ते पाणी उस्मानाबादला आणलं. उच्च शिक्षण आपल्याच भागात मिळावं म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करणे, कृषी महाविद्यालय उभारणे, अशा सर्व शैक्षणिक प्रगतीच्या धारा उस्मानाबादला आणण्यात प्रमुख भूमिका होती ती लोकनायक माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचीच. उस्मानाबाद लातूर इथे झालेला भूकंप असो किंवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असोत, मान सन्मान पद प्रतिष्ठा सर्व काही विसरून डॉक्टर साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेले प्रयत्न आजही अनेक जण डोळ्यात पाणी आणून सांगतात. मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या ललाटावरील दुष्काळी फेऱ्याचा शिक्का पुसून टाकण्यात डॉक्टर साहेबांनी हयातीची 40 वर्ष खर्ची घातली. 4 दशकांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण योगदानाला मानाचा मुजरा. डॉक्टर साहेब आपण शतायुषी व्हावं आणि सर्वसामान्य जनतेचा आधार असावं.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोते हो, मराठी गाणी म्हणजे माय बोलीतील भावनेची हाक. हृदयस्पर्शी मराठी गाण्यांचं व्यासपीठ म्हणजे रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

0: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन.
0: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव. मोबाईल 82-75-92-59-00.
0: धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते, मानबिंदू. धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व. माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब, आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी.

0: श्रोते हो, आपला अन्नदाता आपला बळीराजा। बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तीर्णाची साथ। शेती पद्धती, आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तीर्णा 90.4 FM।
1: मंडळी, आपण ऐकत आहात रेडिओ तीर्णा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। आणि श्रोते हो, आता वेळ झालेली आहे आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाची। या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबींचा आणि नैसर्गिक पर्यायांचा सुद्धा आपण प्रामुख्यानं या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करत असतो। आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन यावा असं मला वाटलं। आणि तो विषय जरी आपल्या शेती व्यवस्थापनाशी संबंधित असला तर बरेचसे शेतकरी बांधव त्याच्याशी निगडीत स्वतःला समजत नाहीत। पण शेतकरी मित्रांनो, जर निसर्ग असेल आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक असतील तरच आपली शेती ही उत्तम होऊ शकते आणि ही शेती दीर्घकाळ आपल्याला करता येऊ शकते। तर आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो खूप वेगळा असा विषय आहे आणि तो विषय आहे आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं जे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण अबाधित राखणं कसं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हे पक्षी मित्र आपल्याला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात। उंचीचा अर्थ उत्पादन असेल किंवा जे आपल्याकडं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो ते रोखण्यासाठी सुद्धा या पक्षी मित्रांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर आत्तापर्यंत करत आलेलो आहोत। पण आता पक्ष्यांनाच धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम असणार आहे फक्त आपल्या पक्षी मित्रांसाठी। मित्रांनो, पहाट हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांना मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवत राहतात। परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेलं आहे। यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या। सध्या परिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वात मोठं संकट आहे। यात पक्ष्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल। एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा माणूस दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसतो आहे। पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसत आहे। वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि ही त्यांच्यासाठी जशी धोक्याची घंटा आहे तशी आपल्यासाठी सुद्धा आहे। पक्ष्यांच्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात। कीड नियंत्रण, परागीकरण आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे। यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखलं जातं। पक्ष्यांच्या सुमारे 8,500 जातींपैकी आपल्या देशात एकूण 1,200 जातीचे पक्षी आढळतात। पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते। फुलातील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप, विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे। आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे। अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे, परंतु त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत। त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच विषय घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत। आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे सुद्धा आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आता सुरुवातीस बघूयात पक्ष्यांचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये। निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात। भारतात कावळा, चिमणी, कबूतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात। काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्याचे आवडते खाद्य हे कीटक आहे। बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकास हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खाऊन आपली उपजीविका करतात। अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, आळी, कोश या अवस्थासुद्धा खातात। त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि रासायनिक कीटनाशकांचा वापर कमी होतो। आता याच्यानंतर पक्ष्यांची शेतीमधील अनेक जी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती असते परागीभवनाची। पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात। अनेक वनस्पतींच्या फळे आणि बिया पक्षी खातात। बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे उत्तम प्रकारे होत असते। त्यामुळेच आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं मानता येईल। ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गरजेची आहे। पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे। पक्षी हे परिसंस्थेच्या आकाराचे सूचक म्हणून देखील संबोधले जात असतात। पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवित असतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यासाठी सुद्धा खूप मदत करत असते. वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीची महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शेती आणि मानवी वसाहतीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्नस्रोत हे कमी होत चाललेले आहेत. आधुनिक शेती पद्धतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते, यामुळे वनस्पती प्रजातीची विविधता कमी होत जाते. परिणामी पक्ष्यांच्या उपलब्ध अन्न घटकांची विविधताही कमी होत जाते. अन्नस्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांच्या संख्येवर आपोआपच परिणाम होताना दिसतो आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते, मात्र कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादन क्षमता कमी होते, मृत्यू देखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही. नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामुग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी आणि घरटी नष्ट होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढलं आहे. सततचे बदलते तापमान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्य संसाधनांवर उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत चाललेली आहे. हे सर्व जरी असलं तरी आपले हे जे पक्षी मित्र आहे त्यांचं संवर्धनसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. काही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे ते आपण करू शकतो. पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे नाते खूप जवळचे आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या बांधावर काही प्रमाणात निश्चितपणे आपण वृक्ष लागवड करू शकतो. प्रत्येक जूनमध्ये हे छोटंसं काम आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात सुखरूप सोडणे, प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करणे, वनसंवर्धन करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीस प्राधान्य देणं या बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आधुनिक शेती करत असताना पक्षी संवर्धन करण्यासाठी पक्षी अनुकूल पद्धतीचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन आपण करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे, जो शाश्वत शेती पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैव विविधता यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोलात योगदान देणाऱ्या पक्षी प्रजातींचं अस्तित्व वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकूणच मंडळी, हे सगळं सांगत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्यामधील मानवता भाव हा जिवंत असणं गरजेचं आहे. जशी ही सृष्टी आपली आहे, जशी आपली शेती आपण आपली समजतो, सर्व या पृथ्वी तलावरील गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, ही भावना कुठंतरी आपण सोडून देणं गरजेचं आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून आपले हे जे पक्षी मित्र आहेत त्यांची घरटी पुन्हा आपल्या शेतामध्ये दिसतील अशी काहीशी भावना आपण सर्व शेतकरी बांधवांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाचा पोशिंदा उगीच म्हटलेलं नाही, काही गोष्टी राहून जातात, तरीही पक्ष्यांसाठी शेतकरी बंधूंनो निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा. ते नकळत आपल्यासाठी मदतच करत असतात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती, युवक, महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
2: अरे खरं सांगू, आताच तर उन्हाळा सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देत आहे. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
3: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
2: PM सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्य घर .gov.in.

सिंचन क्षमता वाढल्यानंतर माननीय डॉक्टर साहेबांनी सबंध जिल्ह्यामध्ये सर्वदूर रस्त्यांचे आणि विजेचे जाळे विणण्यास सुरुवात केली. भविष्यातल्या गरजेची आणि प्रगतीची दूरदृष्टी होतीच. यामुळे इसवी सन 2004 मध्ये कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याचा महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. औद्योगिकरणाला आणि बाजारपेठेला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा अत्यंत आवश्यक असते. याच हेतूने तब्बल 20 किलोमीटरचा वळसा घालून रेल्वे मार्ग उस्मानाबादला आणला. कदाचित अशा प्रकारचं देशातील हे एकमेव उदाहरण असावं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असणारं व्यक्तित्व म्हणजे लोकनायक डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईचं साधन
2: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपा, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू.
1: आता यश तुमचं. संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव. मोबाईल 82 75 92 59 00.
2: आपली पसंत आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती उद्योग रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब आपण शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. श्रोतेहो, एखाद्या भागाचा कायापालट करण्यासाठी एखादा देवदूत धावून यावा लागतो असं म्हटलं जायचं. परंतु अशा कथाही कधी कधी एखाद्या व्यक्तित्वाच्या रूपानं खऱ्या ठरतात आणि एकूणच त्या माध्यमातून त्या भागाचा आणि त्या भागातील सर्वसामान्य माणसाचंही परिवर्तन होऊन जातं. असाच एक देवदूत लाभला तो धाराशिव जिल्ह्याला. प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील स्थिती कायमच आर्थिक संकटाची. स्वातंत्र्यानंतर चळवळीचं केंद्र शेतकरी आंदोलन भूमी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यामुळे चर्चेत असलेला हा धाराशिव जिल्हा. परंतु हे सगळं डावलून मोठ्या परिश्रमातून या जिल्ह्याचा डाग पुसून काढण्यात याच जिल्ह्याचे भगीरथ नेतृत्व माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे. 1978 साली साहेब पहिल्यांदा मंत्री झाले. जिल्ह्यातील नागरिकांचा शेतीच मुख्य व्यवसाय असल्यामुळं शेतीविषयक पायाभूत सुविधा डॉक्टर साहेबांनी मजबूत केल्या. साहेबांकडे पाटबंधारे खाते आल्यानंतर त्यांनी सिंचनावर विशेष भर दिला. जिल्ह्यामध्ये केवळ 58 इतकेच सिंचन प्रकल्प होते. डॉक्टर साहेब आल्यानंतर त्यांनी ते वाढवून 1248 वर ही संख्या नेली. सिंचन क्षेत्र जे पूर्वी 4% होतं आता ते वाढून 21% वर गेलं आहे. डॉक्टर साहेबांनी 2004 साली कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. शेतीबरोबरच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी तब्बल 20 किलोमीटर वळसा घालून रेल्वेचं दर्शन धाराशिवकरांना घडविलं. याचबरोबर धाराशिव शहराची पाण्याची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाचं पाणी थेट जिल्ह्यात आणलं. डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे एक असं नाव आहे ज्यांनी उच्च शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उभारण्यामध्ये सिंहाची कामगिरी बजावली. धाराशिव लातूर भूकंप असो वा नैसर्गिक आपत्ती असो, जिथं संकट तिथं साहेब हे अविरत सुरू राहिलं. याच सोबत डॉक्टर साहेबांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना घडविलं. त्यांच्या तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजूंना हक्काचा आणि लाखोंचा उपचार मोफत मिळत आहे. श्रोतेहो, आजही त्यांचे पुत्र माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हेही अविरतपणे डॉक्टर साहेबांचा वसा पुढे घेऊन जात आहेत. त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचे नातू मल्हार पाटील यांच्या रूपानं तिसरी पिढी जिल्ह्यामध्ये सक्रिय देखील झाली आहे. खरं तर एखादा आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, परंतु धाराशिव जिल्ह्याचा मागसलेपणाचा आजार या देवदूताने 45 वर्ष सलग झटून दूर केला. म्हणून आजही जिथे कुठे धाराशिव जिल्ह्याचा विकास हा शब्द येत असेल तर एक नाव मात्र आवर्जून येतं, ते म्हणजे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील. श्रोतेहो, आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस, या निमित्तानं या भगीरथास तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM कडून अनंत शुभेच्छा आणि आभार. डॉक्टर साहेब, आपण शतायुषी व्हा आणि आपल्या अस्तित्वाची ही ऊर्जा अशीच वाहू द्या.
1: आजकाल भारतातल्या गावोगावी गच्चींचं रूप बदलून गेलंय. जिथे आधी फक्त पापड आणि कपडे वाळत घातले जायचे, तिथे आता वीज बिल शून्य होत आहे. गावोगावी लोक सोलर पॅनल बसवतायत. तुम्ही बसवून घ्या. भारत सरकार तब्बल 78,000 सबसिडी देते. 30 लाखांहून अधिक कुटुंबांनी तर आधीच याचा फायदा घेतलाय.
2: PM सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा PM सूर्यघर.gov.in वर.
3: हर घर सूर्यघर.
4: आपली पसंत, आमची आवड. मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज. क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून. टाइप करा रेडिओ तेरणा 90.4, रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.
0: श्रोते हो नमस्कार. श्रोताच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1974 साली प्रदर्शित झालेल्या आपकी कसम या चित्रपटातील सदाबहार गीतं आपण ऐकणार आहात. हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राजेश खन्ना, अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीचे काका. राजेश खन्ना यांच्या जीवनामधील जे अतिशय महत्त्वाचे चित्रपट आहेत, ज्यांचं दिग्दर्शन जे ओम प्रकाश यांनी केलेलं आहे, त्या चित्रपटाच्या यादीतील हा एक यादगार चित्रपट. या चित्रपटाच्या माध्यमातून जो अतिशय संवेदनशील विषय त्या काळामध्ये होता, तो विषय जे ओम प्रकाश यांनी मांडला आणि या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आली, ज्या कथेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, प्रेम दिलं आणि 1974 साली आपकी कसम हा चित्रपट सुपरहिट ठरला, तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

श्रोते हो, आपकी कसम या चित्रपटातील सुंदर गीता आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश आपण थोडक्यात बघणार आहोत. या चित्रपटाची कथा फिरत राहते कमल, सुनीता आणि मोहन यांच्याबरोबर. कमल आणि सुनीता यांचं लग्न झालेलं आहे, तरीही त्याचा मित्र मोहन हा त्यांच्या संपर्कात असतो. एके दिवशी कमल सुनीतावर संशयाचं वादळ उठवतो आणि त्यातूनच कमल आणि सुनीता हे कायमचे दूर जातात. परंतु तरीही आपली चूक कमलच्या लक्षात येते आणि तो स्वतःचं जीवन कमलसाठी वाहून घेतो. असा काहीसा 70s प्लॉट या चित्रपटाचा होता. तरीही उत्कृष्ट कथानक, सुंदर पटकथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला. तर आज आनंद घेऊयात आपकी कसम या चित्रपटातील सुंदर गीतांचा.

श्रोते हो, 70s जर आपण विचार केला तर 70s सर्वसाधारणपणे कलाकारांना खूप महत्त्व असायचं. एखादा कलाकार एखादा चित्रपट तारून जायचा बॉक्स ऑफिसवर, त्या कलाकाराच्या क्रेजमुळे रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागत असायच्या. याच सगळ्या माध्यमातून राजेश खन्ना आणि मुमताज यांची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आली आणि या जोडीचा करिश्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. प्रेक्षकांची झुंबड हा चित्रपट पाहण्यासाठी उडाली. राजेश खन्ना आणि मुमताज यांची केमिस्ट्री बरेच वर्षे राहिली, तरीही त्यांच्या केमिस्ट्रीमधला अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला आपकी कसमचा उल्लेख करावा लागेल. या दोन कलाकारांसोबतच संजीव कुमार रहमान, दीना पाठक यांचा उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय आपकी कसम या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांच्या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे ओम प्रकाश यांची कथा, त्याचबरोबर त्या कथेला साजेसं असं संगीत. जे ओम प्रकाश यांच्या चित्रपटाच्या संगीतामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. परंतु आपकी कसम या चित्रपटामध्ये मात्र जे ओम प्रकाश यांनी आर डी बर्मन यांचा वापर केला. आर डी बर्मन यांचं संगीत जर आपण त्याचा अनुभव जर आपण घेत, अतिशय कर्णमधुर असं संगीत आर डी बर्मन यांनी सुद्धा दिलेलं आहे. आणि ही जी कथा होती याचा ताळमेळ आर डी बर्मन यांनी उत्कृष्ट रित्या लावला आणि ही गाणी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये अजरामर झाली. या चित्रपटातील सर्वच गीतं गायली होती किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी, तर गीतं होती आनंद बक्षी यांची. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात आपकी कसम या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

0: लोकनायक कर्मयोद्धा उस्मानाबादच्या विकासाला भगीरथ प्रयत्नातून पुढे घेऊन जाणारे द्रष्टे नेते, खऱ्या अर्थाने जाणता राजा असणारे माननीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा आज म्हणजे 1 जून रोजी जन्मदिन। माननीय डॉक्टर साहेबांना दीर्घायू लाभो, निरामय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज डॉक्टर साहेबांचं स्मरण करताना प्रगतीपथावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं चित्र नजरेसमोर उभं राहतं। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असते। सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथला शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो। देश स्वतंत्र झाल्यानंतर 1 वर्ष उशिराने म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला जिल्हा स्वतंत्र झाला। आपणास ज्ञात आहे की उस्मानाबाद लातूर जिल्हा एकत्र असताना नेतृत्व लातूरकडे होते, त्यामुळे आपल्या उस्मानाबादकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही। स्वातंत्र्य मिळाल्यावर चळवळीचं केंद्र, शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अशा सर्वंकष चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे। अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 4 दशकांपासून अनेक सकारात्मक बदल होत आहेत। जिल्ह्यात एकही मोठी नदी नाही। भौगोलिक रचनेमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलत आजच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याला आपल्या परिश्रमाच्या दूरदृष्टीच्या सहाय्याने आकारास आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते नाव म्हणजे माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब।
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा। ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज।
2: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे, विवरण आणि माहिती है।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा हजर झालीये तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो मध्ये. नमस्कार, आज तुम्हाला खूप जास्त एनर्जी मिळणार आहे, कारण आजची आपली थीम आहे जयवंत कुलकर्णी स्पेशल. भावगीतांच्या वाटचालीत तरुणाईला भुरळ पाडणारी डौलदार बाजाची अनेक भावगीत रसिकांसमोर आली, म्हणजे थिल्लरपणा सवंगपणा त्यात अजिबात नाहीये बरं का. संगीत, शब्द आणि स्वरांच्या बाबतीतही सारीच गाणी खूप उच्च दर्जाची आहेत. तरीही त्याला एक पाश्चात्य संगीताचा यात मिलाप आहे आणि या सगळ्यामध्ये नाद अजिबात हरवलेला नाहीये. सहज ही गाणी ऐकता ऐकता आपण त्यांच्याशी एकरूप होऊन जातो आणि ही गाणी एन्जॉय करायला लागतो. खुला आवाज, गावरान ठसका आणि शहरी खटाळपणा, सगळ्याचं उत्तम कॉम्बिनेशन म्हणजे जयवंत कुलकर्णींचा आवाज. 90s 70s सगळा ऐरा त्यांनी त्यांच्या आवाजानं गाजवला आहे आणि कॉलेजमधली तरुण मंडळी त्यांच्या साऱ्याच गाण्यांच्या प्रेमात होती. जयवंत कुलकर्णी यांनी फक्त अशीच गाणी गायली नाहीयेत बरं का, अनेक वेगवेगळ्या पॅटर्न्सच्या गाण्यांना त्यांनी स्वतःचा आवाज दिलाय. तेव्हा चला सुरुवात करूया आपल्या क्लासिक रेडिओ शोची जयवंत कुलकर्णी यांच्या पहिल्या गाण्यानी. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.
2: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी,

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. मळाच्या मळामध्ये कोण ग उभी, सोंगडा सिनेमातलं हे गाणं आपण ऐकलं आत्ताच. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज होता, राम कदम यांचं संगीत होतं, तर शब्द होते दादा कोंडके यांचे. क्या बात है, म्हणजे खरंच मळ्यात बिळ्यात जाऊन आल्यासारखं वाटतंय ना. आपल्या जादुई सुरांमधून रसिकांच्या मनाचा ठाव घेऊन मंत्रमुग्ध करत तरीही थिरकायला लावणारा गायक म्हणजे जयवंत कुलकर्णी. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे दिले ते म्हणजे लक्ष्मणराव देवासकर यांनी. यांनीच त्यांना हार्मोनियम वाजवायलाही शिकवलं. अगदी 70s दशकातले सारेच तरुण जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजावरती फिदा होते बरं का. जयवंत कुलकर्णी यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत चित्रपट गीतं गायली आहेत, तर त्या बहुतांश गाण्यामध्ये आपल्याला बऱ्यापैकी गावरानबाज पाहायला मिळतो. पण त्यांनी फक्त एकाच प्रकारची गाणी गायली नाहीत बरं का. अष्टविनायका म्हणजे अतरंगी, प्रभाती तो छेडतो, विठू माऊली तू माऊली जगाची अशी बरीच आध्यात्मिक गीतं अभंग सुद्धा त्यांनी तल्लीन होऊन गायली आहेत. अजिंक्य भारत, अजिंक्य जनता, मंगल देशा पवित्र देशा दोन्ही गीतातील त्यांच्या स्वरातून देशाभिमान प्रकट झाला नसता तर नवलच. त्यामुळं वेगवेगळे जॉनर्स गाऊन जयवंत कुलकर्णी यांनी कायमच स्वतःच्या आवाजाला चॅलेंज दिलं असं म्हणता येईल. चला असाच एक अभंग आज आपण ऐकणार आहोत, अरे संसार संसार यातल्या विठू माऊली तू माऊली जगाची. सुधीर फडके, सुरेश वाडकर आणि जयवंत कुलकर्णी म्हणजे हे त्रिकूट जमून आलं की काय जादू होऊ शकते हेच हे गाणं सांगतं, हो ना. अनिल अरुण यांचं संगीत आहे, तर शब्द आहेत जगदीश खेबुडकरांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हे गाणं आपल्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोरवरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डनवरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाईट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. काल रात्रीला सपान पडलं, तुम्हालाही तुमचं असं एखादं सपान नक्कीच आठवलं असेल. एकटा जीव सदाशिव सिनेमा, जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा हा आवाज. तर शब्द कोणाचे असणार आहो? अहो, दादा कोंडकेंचेच. संगीत होतं राम कदम यांचं. दादा कोंडकेंचा सिनेमा. दादा कोंडके काम करताना आणि त्यांना मागे आवाज कुणाचा तर फक्त जयवंत कुलकर्णी यांचा असं समीकरण होऊन गेलं होतं. मात्र जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातील गुण कोणी हेरले माहितीये का तुम्हाला? पु ल देशपांडे यांनी. आणि पार्ले टिळक विद्यालयाची प्रार्थना त्यांनी सगळ्यात आधी त्यांच्या आवाजात रेकॉर्ड केली. शाब्बास बिरबल शाब्बास या नाटकाच्या नांदीमध्ये सुद्धा जयवंतांचा गायनाचा सहभाग आहे बरं का. काही वर्षे सिने इंडस्ट्रीमध्ये दादा कोंडके यांच्यासाठी जयवंत यांचाच आवाज आहे हे साऱ्यांनाच पक्क माहिती होतं. मात्र जयवंतरावांनी इतरही गाणी केली, स्वतःचे असे वेगळे कार्यक्रम त्यांनी डिझाईन केले. स्वरवंदना आणि स्वरांच्या मळ्यात या नावांनी त्यांनी मंचाई कार्यक्रमही सादर केले, ज्या कार्यक्रमांना रसिकांचा तुफान प्रतिसाद मिळायचा. अनेक संगीतकारांकडे त्यांनी उत्तम गाणी गायली आहेत. संगीतकार देवदत्त साबळे सोबत तर जयवंतरावांचा कमालीचा असोसिएशन होतं. त्यांच्यासोबत दुसरं गायलेलं गाणं म्हणजे ही चाल तुर तुर उडती केस भुरु भुरु. गीतकार शांता शेळके कायम सांगत, चालीवर लिहिणं अनेक कवींना सुचत नाही, पण चालीमुळे, त्यात वेगळ्या वजनामुळे, त्यात विशिष्ट खटक्यामुळे कवींना कित्येकदा वेगवेगळ्या कल्पना सुचतात. ही चाल तुर तुर या गाण्याची चाल शाहीर साबळे यांच्या मुलाने म्हणजेच देवदत्त साबळे यांनी बांधली आणि त्यावर शांताबाईंनी हे गाणं रचलं. आणि हे गाणं आत्ताच्या जमान्यात काळात कुणी पॉप्युलर केलंय माहितीये का? तर इंटरनेट सेन्सेशन मिथाली पालकरने. चला तर याच नोटवरती ऐकूयात हे सुपर डुपर हिट गाणं आरजे प्रगतीसोबत क्लासिक रेडिओ शो मधून.

काय मग मंडळी, सोंगाड्या सिनेमातलं अजून एक गाणं ऐकून तुमच्या चेहऱ्यावरती मोठी स्माईल नक्की झाली असेल. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी या जोडीचा हा आवाज होता आणि या जोडीला त्या काळी तुफान पसंती मिळायची. राम कदम यांचं संगीत होतं आणि दादा कोंडके यांचेच शब्द होते. क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्यासोबत आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, कारण आजचा आपला क्लासिक रेडिओ शो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. जयवंत कुलकर्णी यांना गायनाचे धडे कोणी दिले तर लक्ष्मणराव देवास्कर यांनी, त्यामुळं त्यांच्या आयुष्याला खूप मोठी कलाटणी मिळाली. लक्ष्मणराव देवास्कर यांच्याकडे ते संगीतही शिकले आणि हार्मोनियमही. मगाशीच ही चाल तुरु तुरु हे गाणं आपण ऐकलं. 70s ची तरुणाई या गाण्यावरती इतकी फिदा होती की हिल हिल पोरी हिल्ला आणि चाल तुरु तुरु दोन्ही गाण्यांना हमकास वन्स मोर यायचा. सावधरणी सावध हे सुद्धा त्यांचं प्रसिद्ध गाणं आहे. उडत्या चालीची गाणी असून देखील ही गाणी कधीही हिडीस वाटली नाही. सावधरणी सावध ग हे त्यांचं प्रसिद्ध गाणं. जोरकसपणा, उत्साह या साऱ्याच गोष्टी जयवंत कुलकर्णी यांच्या प्रत्येक गाण्यातून आपल्याला ऐकायला मिळतात. हीच त्यांची खासियत होती. आज येणारी कित्येक शब्दांची गाणी आपण ऐकल्यानंतर आपल्याला कुठेतरी हिडीस वाटतात, मात्र हा हिडीसपणा जयवंत कुलकर्णी यांच्या आवाजातून कधीही जाणवला नाही. त्यामुळं गावरानबाज असणारा असा आवाज इंडस्ट्रीमध्ये पुन्हा दिसला नाही. चला याच नोटवरती घेऊन येते पुढचं गाणं, पांडू हवालदार सिनेमातलं गाणं मी तर भोळे अडाने ठकू. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनीच हे गाणं गायलंय. ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून हे सुपर डुपर हिट गाणं.

पदर वाराशी उरतो बग बगून जीव धार धारतो तुझ पदर वाराशी उरतो अग बगून जीव धार धारतो तुझी नखऱ्याची चाल करी जीवास हल मज गुल्लाबाजे फुला मज गुल्लाबाजे फुला मज गुल्लाबाजे।

आणि पुन्हा एकदा सुपरहिट गाणं अंधळा मारतो डोळा या सिनेमातलं. उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी यांनी हे गाणं गायलंय. दादा कोंडकेंचे शब्द आणि म्युझिक होत प्रभाकर जोग यांचं. हिल हिल पोरी हिला तुझे कपाली लटेला. आजही आपण हे गाणं गुणगुणतो किंवा ही सिंगल लाईन आपल्याला आठवते. याहूनच हे लक्षात येतं की ही गाणी काळाच्या पलीकडची आहेत आणि सुपर डुपर हिट आहेत. म्हणूनच क्लासिक रेडिओ शो मधून अशी ही गाणी आणि असा हा खजिना कायम तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे. जयवंत कुलकर्णी यांच्याबद्दल आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये आणि मी आरजे प्रगती आहेच तुमच्यासोबत. त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीत त्यांनी अनेक चित्रपट गीतं गायली आहेत, पण बहुतांश गाणीही गावरान बाजाची आपल्याला ऐकायला मिळतात. पण कोणत्याही एका ढंगात किंवा एकाच पॅटर्न्स मध्ये ते कधीच अडकले नाही. त्यांनी वेगवेगळ्या पॅटर्न्स आणि वेगवेगळ्या जॉनर्सला ट्राय केलं आणि यशस्वीपणे ट्राय सुद्धा केले. पण जयवंत कुलकर्णी यांचे आपल्यावरती खूप उपकार आहेत असं 70s दशकातील तरुण मंडळी म्हणत असतील. कारण त्यावेळेला कॉफी डेटवर येतेस का, व्हॉट्सअप वरती मेसेज किंवा सांगायचं कसं प्रियसीला, जिच्यावर प्रेम आहे तिला की तू मला भेटायला येतेस का, तर अशा वेळेला जयवंत कुलकर्णींच्या गाण्यांची खूप मदत झाली. कारण 70s दशकात सुपरस्टार सिंगर अशी काहीशी ओळख जयवंत कुलकर्णी यांनी बनवली होती आणि त्यामुळं त्यांच्या वेळेला पोरही सहजपणे पोरींना म्हणायची मनाच्या धुंदीत लहरीत येणार. जयवंत कुलकर्णी यांचं हे रोमॅन्टिक गाणं आहे. देवदत्त साबळे यांचं म्युझिक आहे आणि शांता शेळकेंचे शब्द आहेत. तेव्हा चला नॉस्टॅल्जिक होऊयात आणि ज्या ज्या लोकांनी त्या त्या काळी कॉलेजमध्ये असताना तिच्यासाठी हे गाणं ऐकलंय तेव्हा चला तिच्याच आठवणीत हरवून जाऊयात. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ॲप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

पांडू हवालदार सिनेमातलं विस्कीची बाटली हे गाणं आपण आताच ऐकलं. विस्कीची बाटली हातात धरू नका, गाण्यात ऐकण्यापुरतं सगळं ठीक आहे, नाही का? उषा मंगेशकर आणि जयवंत कुलकर्णी याच जोडीचं हे आणखीन एक सुपरहिट गाणं. राम लक्ष्मण यांचं संगीत आणि जगदीश खेबुडकरांचे शब्द. जयवंत कुलकर्णी स्पेशल असा आजचा आपला क्लासिक रेडिओ शो. आणि मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. जयवंत कुलकर्णी विषयी सांगायचं झालं तर त्यांचं आयुष्य कधीही सुखावाह्य नव्हतं, अत्यंत हालाकीची परिस्थिती होती. अशा बिकट परिस्थितीतच त्यांचं बालपण गेलं. अनेकदा त्यांनी गाड्या धुतल्या आहेत, लहान मोठी मिळेल ती कामं त्यांनी केली आहेत. उदरनिर्वाह करण्यासाठी, पोटापाण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी त्या वेळेला स्वीकारलेलं आहे. त्यांच्या आयुष्याला कलाटणी दिली ती त्यांचे गुरु लक्ष्मणराव देवास्कर यांनीच. गायनाचे धडे तर त्यांनी दिलेच, पण उत्तम हार्मोनियम वाजवायला सुद्धा जयवंतराव त्यांच्याकडूनच शिकले. लक्ष्मणराव देवास्कर यांनी त्यांना सांगितलं होतं की कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडवलीस तरी तुझ्या खुल्या गळ्यातील सूर सोडून देऊ नकोस. आणि नेमकी हीच शिकवण जयवंतरावांनी अगदी शेवटपर्यंत मनात पक्की केली होती. आणि त्यामुळेच आपल्याला अशा अवीट स्वरातील गीतांचा आस्वाद आज घेता येतोय. मराठी सिनेमातील ज्या काही गायक गायिकांच्या जोड्या गाजल्या त्यापैकी जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर या जोडीनं आजवर जी काही गाणी दिलेली आहेत त्या गाण्यांनी अक्षरशः ठेका धरायला लावला आणि त्या गाण्यांना रेकॉर्ड ब्रेक लोकप्रियता लाभली. तेव्हा पुढचं गाणं सुद्धा याच जोडीचं, गणिमी कावा सिनेमातलं. आला सपना मंदी मल्हारी हे गाणं आहे, राम कदम यांचं संगीत आहे आणि शब्द आहेत दादा कोंडके यांचे. क्लासिक रेडिओ शो मधून येत आहे हेच गाणं तुमच्या भेटीला, ऐकूयात.

0: क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत. आणि आजचा आपला क्लासिक रेडिओ शो अगदी स्पेशल आहे, तो आहे जयवंत कुलकर्णी यांच्यावरती. आंधळा मारतो डोळा सिनेमातलं गाणं आपण आत्ताच ऐकलं, दादा कोंडके यांचे शब्द, प्रभाकर जोग यांचं संगीत, तर जयवंत कुलकर्णी यांचा हा आवाज. जयवंत कुलकर्णी यांनी गायलेली गाणी आज आपल्या साऱ्याच रसिकांच्या ओठांवर आहेत. आणि याचं कारण म्हणजे ती अत्यंत साधी आणि सोपी आहेत, त्यामुळं कुठल्याही सामान्य माणसाला त्यांच्याशी कनेक्ट करणं खूप इझी आहे. गावात राहणारी लोक यांच्यातील रोमॅन्स कोणी फुलवला असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांच्या म्युझिकनी. जयवंत कुलकर्णी वेगवेगळ्या पॅटर्नची गाणी गायली, भक्तिगीतं, असंख्य चित्रपट गीतं याच्यात सामावलेली आहेत. मात्र मराठी गाण्यांना गावरान ढंगात गाऊन ही गाणी एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाण्याचा बहुमान कुणाला द्यायचा असेल तर तो जयवंत कुलकर्णी यांनाच. ज्योतिबाचा नवस आणि एकटा जीव सदाशिव सिनेमातल्या गाण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शासनानं सर्वोत्कृष्ट गायनाचा पुरस्कार दिलेला होता. आणि यावरून हे दिसून येतं की सांगीतिक कारकीर्द, शेकडो गाणी गाणाऱ्या या कला तपस्वीची नोंद सरकार दरबारी सुद्धा घेण्यात आली होती. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीला रेडिओ तेरणाकडून आमचा मानाचा मुजरा. एकटा जीव सदाशिव इथल्या गाण्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. तेव्हा या सिनेमातलं पुढचं गाणं माणसा परीस मेंढरवरी, राम कदम यांचं संगीत, दादा कोंडके यांचे शब्द, ऐकूयात क्लासिक रेडिओ शो मधून.
1: वर अभाळ खाली धरती दिस आला या माथ्यावरती, अल्याड डोंगर पल्याड डोंगर मदीत खोल खोल दरी, जरा दपन चाल ग पोरी

मला बिलकुल बसतय येड तुला कळत नाही खेळत या लाड लाड तुला दिसत नाही मला बिलकुल बसतय येड।

0: असस्वत एक जंगल
1: जंगल
0: त्या जंगलात झालं मंगल
1: मंगल
0: वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं वाघ आलं सिंह आलं हत्ती आलं घोडं आलं ऊंट आलं माकड आलं खोकड आलं बोकड आलं अब

0: अन्न गाढ़ाव काय माणूस काय अन्न गाढ़ाव काय जाईल तकडो बॉम्ब करते कसं स्वान करते।
1: आजचा आपला एपिसोड आवडला असेल तर नक्की आम्हाला व्हॉट्सअप करून सांगा। आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 9970509 9970509। पुन्हा भेटणार आहोत उत्तमोत्तम गाणी क्लासिक रेडिओ शो मधून मराठी गाणी ऐकण्यासाठी। तुम्हाला कोणत्या कलाकाराचा क्लासिक रेडिओ शो व्हावा असं वाटत असेल तर त्याविषयी तुमचं मत आम्हाला व्हॉट्सअप करून तुम्ही नक्की सांगू शकता। कुठले विषय ऐकायला आवडतील, कोणाविषयी ऐकायला आवडेल याबद्दलही नक्की सांगा। आम्ही तुमच्या कमेंट्सचा नक्की विचार करू। आणि हो, रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड केलं ना। पुन्हा भेटणार आहोत नव्या भागात, तोपर्यंत मी आरजे प्रगती सगळ्यांचा निरोप घेते। नमस्कार, आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा. धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू. धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती उद्योग रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब आपण शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

LO98210262BPL. अरे 9820262 35.

धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब, आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शता

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coe usmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

0: सारेगामा कार्ब।
1: शुभ दुपार श्रोते हो, गुड आफ्टरनून। दुपारचे 1:05 होत आहेत आमच्या आपल्या सर्वांच्याच आवडीच्या आणि लोकप्रिय कार्यक्रमामध्ये। मी आरजे प्रगती पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करते आहे। 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करून आपल्या आवडीचं गाणं तुम्ही मला पाठवू शकताय। आणि ज्या श्रोत्यांच्या शनिवारी फरमाईशी पूर्ण नसतील झाल्या अशा श्रोत्यांच्या नक्कीचाच फरमाईश पूर्ण करूयात। ज्या श्रोत्यांच्या राहिलेल्या आहेत बऱ्याच दिवस झालं अशा देखील श्रोत्यांच्या फरमाईश पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे। आणि कोणीही नाराज व्हायचं नाही आहे, कारण की आपल्याला देखील माहिती आहे की भरभरून प्रेम हे तुम्ही व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाला देता आणि इतर देखील कार्यक्रमांना तसंच प्रेम देता। हे प्रेम तुमचं असंच राहू द्यायचं आहे आणि आपल्या आवडीच्या कार्यक्रमात आता इन्व्हॉल्व व्हायचं आहे। तर खरं तर आज आठवड्याचा पहिला दिवस आहे, महिन्याचा देखील पहिला दिवस आहे। आज आहे 1 तारीख। आज बऱ्याच जणांचे बर्थडे देखील असतात। बर्थडे तर आपण सेलिब्रेट करूयात, पण तत्पूर्वी एक दुःखद बातमी जी आत्ता मी पाहिली आहे, अगदी म्हणजे मखमली सूर हरपलेत आज, म्हणजेच सुमन कल्याणपूर, ज्यांचा एवढा मखमली आवाज आहे। त्यांची बरीशी गाणी मला माहिती नव्हती की त्यांनी गायली आहेत, कारण की त्यांचा सिमिलर आवाज हा लता मंगेशकर यांच्यासारखा होता। खरं तर संगीत सृष्टीतील एक अत्यंत लोकप्रिय आणि सुमधुर आवाजाच्या पार्श्वगायिका त्या होत्या। त्यांचा जन्म 1937 रोजी अविभाजित भारतातील ढाका येथे झालाय। आणि खरं तर संगीतमय प्रवास तब्बल त्यांचा 4 दशकांहून अधिक काळ भरला होता। आणि हिंदीसह मराठी, गुजराती, पंजाबी, बंगाली, उडिशा अशा अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी त्यांनी गायली आहेत। त्यांचं शास्त्रीय संगीताचे शिक्षण झालेलं आहे कसून येथे। आणि पहिले गुरु स्वतः त्यांचे आई वडील होते। आणि त्यांच्या संगीत कारकिर्दीची सुरुवात 1954 झाली आहे। त्यांना गझल सम्राट तलत महमूद यांनी गाण्याची पहिली संधी दिली होती। आणि त्यांचा आवाज गाणं कोकिळा लता मंगेशकर यांच्याशी अत्यंत मिळता जुळता होता। आणि त्यांची लोकप्रिय खरं तर गाणी म्हटले तर मराठीमध्ये आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर जबान पर, ना जाने क्यों होती है जिंदगी के साथ, मुझे तुमसे कुछ कहना है छोड़ो मेरी बैया, या गाण्यांमधून त्या खरं तर खूप गाजल्या होत्या। आणि मराठी चित्रपटसृष्टी आणि भावगीत गायनात त्यांचं योगदान अतुलनीय आहे। भातुकलीच्या खेळामधील स्वप्नात पाहिले जे आणि सांगा कसं जगायचं ही त्यांनी मराठी गाणी अत्यंत लोकप्रिय आहेत त्यांची। त्यांना पद्मभूषण संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानासाठी भारत सरकारने 2023 त्यांना देशाचा 3रा क्रमांकाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पद्मभूषण देऊन गौरवलं होतं। इतर पुरस्कार देखील त्यांना मिळालेले आहेत। पण काल अगदी 89व्या वर्षी त्यांचं राहत्या घरी निधन झालंय। आणि खरं तर ही खूप दैवी सूर हरपलेला आहे आपल्या संगीत क्षेत्रातील। तर आज नक्कीच त्यांना ट्रिब्यूट देऊयात। त्यांचं एक म्हणजे त्यांची भक्तिगीतंही तेवढीच आवडतात मला, सुगम गीतं देखील तेवढीच आवडतात। तर ऐकूयात आणि आनंद घेऊयात सुमन कल्याणपूर यांच्या गीतांनी।

आपण ऐकत आहात रेडिओ तरीना 90.4 FM, 1:12 झाले. तर श्रोते आहेत ते म्हणत आहेत की सांग कधी कळणार तुला हे गीत ऐकायचं आहे. सुमन कल्याणपूर यांचंच हे गीत आहे, शीतल नलावडे दौंड पुणे येथून. तर आज श्रद्धांजली देखील आपण अर्पण करूया त्यांना, सुंदर अशी त्यांची देखील गीतं आहेत. तर आज आपल्याला त्यांचं कोणतं गीत ऐकायचं असेल तर नक्कीच आज तुम्ही मला 9970509 या क्रमांकावरती व्हॉट्सअप करा. तर ऐकवत शीतल नवले यांची दौंड पुणे, या आपल्या नियमित श्रोता आहेत आता, यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमायश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. हाय प्रगतीताई, नमस्ते, शुभ दुपार. आपली पल्लवी कुंजे, मुक्काम पोस्ट, शिंदेवाडी, तालुका कवठे महांकाळ, जिल्हा सांगली. आज सोमवार, माझ्या उपवासाचा दिवस आणि माझ्या हक्काचा सोमवार टू सोमवार फरमाईश असते माझी. आज घरातील कामं सगळी केली आहेत, आवरून निवांत बसले, हातात काम नाही, पण मन मात्र कुणाच्या तरी गोड आठवणीमध्ये हरवून गेलंय. कधी कधी प्रत्येक प्रेम व्यक्त करण्यासाठी मोठे शब्द लागत नाहीत, फक्त त्या व्यक्तीची एक आठवण जरी आली तरी चेहऱ्यावर आपोआप हसू उमटतं. ज्यासोबत आयुष्याचा प्रत्येक दिवस सुंदर वाटतो, ज्यांचा सहवास साधा सुधा क्षणही खास वाटतो, अशा लाडक्या साथीदाराचे आज गाणं ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलंय. तर नक्कीच ताईंचं एक गीत ऐकूयात. आपल्या नियमित श्रोत्यात पल्लवी कुंचे, शिंदेवाडी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. ही फरमाईश होती आपले श्रोते जे आहेत, सॉरी, तर आपल्या श्रोत्यांना जुनं गाणं ऐकायचं होतं पण माझ्याकडून नवीन गाणं गेलं. आय एम रिअली सॉरी सर. जे श्रोते आहेत आपले, मालेगाव राजेंद्र बणे, प्रमोद गंगाधर, श्रीराम आमटे, मुकुंद केतन आणि राजू फिल्टर असं त्यांनी सांगितलं आहे. सर, चुकून माझ्याकडून धडकन या चित्रपटातील गीत गेलं, पण पुढची फरमाईश घेऊयात. पुढची फरमाईश आलेली आहे, आज भरपूर जणांनी फरमाईश पाठवलेली आहेत, आणि त्रिदेव या चित्रपटातील गीत. महादेव चंद्रकांत रणखांब राहणार येडशी, तालुका जिल्हा धाराशिव, तेरडा FM वरून पूर्ण कार्यक्रम ऐकतो. खरंच आपलं कौतुक करावं तेवढं कमीच आहे, आपण खूप छान कार्यक्रम घेता. आज मला 1989 मधील त्रिदेव चित्रपटातील गजर ने किया आहे इशारा प्रसिद्ध गाणं आहे. आनंद बक्षी यांनी गायलं असून कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलं आहे. अलका याज्ञिक आणि साधना सरगम यांचा आवाज आहे, तसा सपना मुखर्जी यांनी देखील हे गीत गायलं आहे. आयकॉनिक डान्स याच्यामध्ये माधुरी दीक्षित यांचा दिसतो आणि संगीत आहे बिजलानी यांनी, तर सोनम यांच्यावर चित्रित झालं हे गीत आहे. तर नक्कीच सर, थँक्यू सो मच सर. माझ्या आजीचं गाव आहे येडशी, तर महादेव चंद्रकांत रणखांब सर राहणार येडशी यांची फरमाईश आता आपण ऐकूया त्रिदेव या चित्रपटातील.

0: आपण एकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज. तर आज आपले सर्वात लोकप्रिय आणि लाडके असणारे श्रोते आहेत ते म्हणजे अमोल कांबळे सर. आणि आज आहे ताईंची ॲनिव्हर्सरी, म्हणजेच दोघांची ॲनिव्हर्सरी. अमोल सर आणि रेश्माताईंची ॲनिव्हर्सरी आहे. तर खूप श्रोत्यांनी देखील त्यांना फरमायशीमध्ये काय म्हणतात की शुभेच्छा दिल्या आहेत दोघांना. त्या दोघांसाठी एक गीत नक्कीच आपण पेश करणार आहोत. पण प्रकाश बोबडे सरांनी देखील एक सुंदर असा मेसेज त्यांच्यासाठी पाठवला आहे. तर प्रकाश बोबडे सर राहणार मुक्काम पोस्ट बीबी तालुका फलटण जिल्हा सातारा येथून. ते म्हणतायत, आज सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घणू. 1 जून 2026 रोजी जगातील सर्व रसिक श्रोते, रेडिओ तेरणाचे धुरंधर रसिक श्रोते अमोल जी आणि रेश्मा अमोल कांबळे आणि तसंच शशिकांतजी कांबळे सर, सांगली मिरज तुकाराम कांबळे सर, सुधाकर राक्षेमामा माढा सोलापूर यांना जन्मदिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आई तुळजाभवानी आपणास आणि आपल्या कार्यास उदंड आयुष्य लाभो, मंगलमय दिनाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रकाश सरांनी देखील. तर थँक्यू सो मच सर. नक्कीच आत्ता आपले श्रोते जे ऐकतायत, तर मी सगळ्यांनाच आता शुभेच्छा देते. अमोल कांबळे सर आणि रेश्माताईंना त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच शशिकांतजी कांबळे सर यांना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तसंच तुकाराम कांबळे सर यांना देखील त्यांच्या बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. राक्षेमामा यांचा आय थिंक सो लग्नाचा वाढदिवस आहे का वाढदिवस आहे मला लक्षात नाही, ते म्हटले होते की लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. तर राक्षेमामा यांचा पण वाढदिवस आहे असं त्यांनी सांगितलं. राक्षेमामांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. तसंच माझे बाबा म्हणजेच महादेव शेरखाणे यांचा देखील आज बर्थडे आहे. तर बाबांना देखील मी आत्ता बाबा सध्या शेतामध्ये आहेत, तर लाईव्ह मम्मी ऐकतच असेल, लाईव्हमध्ये आलीच असेल मम्मी. तर मम्मी थ्रू बाबांना सकाळीच विश केलं तसं, पण रेडिओवरतून देखून बाबांना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि त्यांचं आयुष्य आणखीन मोठं लाभो, आम्हाला त्यांचा सहवास आणखीन लाभावा, एवढे माझे प्रेमळ बाबा आहेत. तर बाबांचा देखील आज बर्थडे आहे. तसंच बाबा म्हटले होते की मम्मीचा पण बर्थडे आहे, आज 1 तारीख आहे. तर तसंच आमचे जे सर्वे सर्व आहे तेरणाचे असे लोकनायक आणि ज्यांनी धाराशिव जिल्हा घडवला असं म्हणता येईल असे पद्मसिंह पाटील सरांचा देखील बर्थडे आहे. तर तुम्ही आत्ता आपल्या याच्यामध्ये प्लेलिस्टमध्ये ते शुभेच्छा देखील त्यांच्या ऐकल्या असतील. तर असा हा 1 जून जो की जगात बऱ्याच जणांचा बर्थडे घडून आला होता, जेव्हा त्या लोकांना कळत नव्हतं त्यावेळेसच्या देखील तारखा आहेत, त्यामुळे बऱ्याच जणांचा एक जून ही तारीख होती. तर जे सर्व आज बर्थडे आहेत, तसंच माझे आजोबा त्यांचा देखील आज बर्थडे आहे, जे ॲडव्होकेट आहेत खपोलीमध्ये हायकोर्टमध्ये, ते आत्ता सध्या देखील वकिली करतात असे मामा आहेत माझे, जे खूप ज्ञानी आहेत. ज्या काळात शिक्षण घेण्याची मुभा नव्हती त्या काळात त्यांनी MPhil केलेलं आहे, LLB झाली आहे त्यांची, आणि सध्या ते हायकोर्टमध्ये वकील म्हणून काम करतात असे माझे आजोबा देखील. सध्या त्यांचा देखील बर्थडे आहे. तर अशाच आणखीन बरेच जणांचे बर्थडे आहेत आज, तर त्यांना देखील ॲडव्हान्समध्ये आपल्या रेडिओकडे कोण म्हणजे ओळख नसलेल्या देखील श्रोत्यांना हॅपी बर्थडे करूया. चला ऐकूया सर्वांसाठी आज खरं तर अमोल कांबळे सरांची ही फरमाईश आहे. रूपवती खास रेश्माताईंसाठी हे त्यांनी फरमाईश पाठवली. ऐकूयात अमोल कांबळे सरांची व्हॉट्सअप फरमाईश.
1: सदा सर्वदा.

0: माझं नाटक चांगलं ओळखू नये मी.
1: माझ्यावर तुझं मूल्यच प्रेम नाहीये.
2: अगं, तुझ्यावरच्या माझ्या प्रेमात शक्ती तर आहेच पण भक्ती सुद्धा आहे.
3: निशेदिन त

वाटू चटनी वाटू असा भोपळा खरखर कापू पडवळ वांगी चवळी शेपू

चला तर अमोल कांबळे सरांची ही खास फरमाईश होती रेश्मताईंसाठी. तर पुढची फरमाईश धूमधडाका या चित्रपटातील गीतासाठी सोमवार टू सोमवार ज्यांची फरमाईश असते असे आपले श्रोते आहेत सोमनाथ तौर वाघोली गौर कळम धाराशिवेतून. त्यांना देखील असंच एक सुंदर मराठी गोड गीत आहे अग अग पोरी फसलीस ग असंच एक गीत आहे धूमधडाका या चित्रपटातील. हेच गीत ऐकायचं आहे. ऐकवत सोमनाथ तौर सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

चला मराठीतील एव्हरग्रीन गाणं आहे धडाकेबाज या चित्रपटातील पुढची फरमाइश. आज सुमन कल्याणपूर यांना देखील आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत, त्यांची देखील गीतं ऐकणार आहोत. तर असंच एक गीत सरांनी पाठवलं आहे. आपले नियमित श्रोते आहेत शिवाजी उकंडे सर मंगळूर तालुका कळंब येथून. सरांनी आज गीत पाठवलं आहे सुमन कल्याणपूर यांच्या आवाजात एक गीत पाठवलं आहे सरांनी, जे की हिंदीमध्ये आहे आणि त्यांची हिंदी बरीचशी गीतं म्हणजे इतका वेळेस त्यांचं आवाज ऐकला आहे. पण किंचितही असं माहिती आहे म्हणजे लता मंगेशकर यांचा खूप सिमिलर आवाज त्यांचा होता. म्हणजे इतके दिवस तर मला हे पण माहिती नव्हतं की जे गीत बाळा गाऊ कशी अंगाई या चित्रपटातील आहे, लिंबोणीच्या झाडा मागे चंद्र झोपला ग बाई, हे जे गीत आहे मला इतक्या दिवस वाटायचं की लता मंगेशकर यांनीच ते गीत गायलं. पण जेव्हा मी स्वतःहून त्यांच्याबद्दल क्लासिक रेडिओ शो केला तेव्हा कळालं की अरे बापरे, ही जी गीतं मी ऐकत होते, जी कन्सिडर करत होते की लता मंगेशकर यांनी म्हटली आहेत, ती खरं तर सुमन कल्याणपूर यांनी गायली आहेत. तर अशाच या सुमधूर आवाजाला पुन्हा एकदा श्रद्धांजली अर्पण करूयात. आणि त्यांचंच हे गीत आहे सूरज चित्रपटातील, ऐकूयात शिवाजी उकंडे मंगळूर तालुका कळंब यांची व्हॉट्सअप फरमाइश.

ऐकताना वाटलं का तो आवाज सुमन कल्याणपूर यांचा आहे? म्हणजे किती सिमिलर, खूप सिमिलर आवाज लता मंगेशकर यांच्यासारखा त्यांचा होता. म्हणजे आत्ता ऐकते तरी लता मंगेशकर यांनीच गायल्यासारखं वाटतं आपल्याला ते गाणं, पण ते गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. तर पुढची फरमाईश देखील अशाच सुंदर अशा गीतासाठी आहे. सूरज या चित्रपटातील गीत आहे. श्रोते म्हणतात, नमस्कार करतो प्रगतीताई, मी त्रिमूर्ती टेलर परंडा येथून बोलत आहे. आज माझा खास दिवस आहे, म्हणजे माझ्या मुलाचा वाढदिवस आहे. विवेक ज्योतिबा मोहिते तो बी फार्मसीमध्ये शिक्षण घेत आहे, तर विवेकला रेडिओ तेनाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा. सर, भारती विद्यापीठ कोल्हापूर येथे तो शिक्षण घेत आहे बी फार्मसीचं. तर आज त्याच्या आईने शिवगंगा गायकवाड यांनी फरमाईश पाठवली आहे. आराधना या चित्रपटातील गीत आहे. चंदा है तू मेरा, सूरज है तू, ओ मेरी आँखों का तारा है तू. चला, तर आईच्या डोळ्याचे तारे असतातच मुलं खरं तर. तर असंच त्यांनी गीत आज पाठवलं आहे आईंनी. तर नक्कीच फरमाईश पूर्ण करते. खास विवेकसाठी गाणं दिलं आहे तुम्ही. तर पत्नीची इच्छा आहे एक कडवं तुम्ही गावं. मी तर आत्ता मेसेज पाहिला, बघा मी उगीचच तोंडातून गुणगुणले, पण त्यांच्यापर्यंत नक्कीच ही फरमाईश पोचली आहे माझ्या आवाजातून देखील. त्यांची उत्कंठा शिगेला पोचली आहेच म्हणतायत, आतुर झाले आहेत त्यांचे कान. थँक्यू सो मच सर. आणि नक्कीच नाराज होऊ नका, आपल्या श्रोत्यांना सारखं म्हणते, कारण की खूप फरमाईशी राहतात. जरी खूप दिवसातून आले तर माझ्या लक्षात असतात श्रोते की किती दिवसानंतर तुम्ही फरमाईश पाठवताय, त्यामुळे प्लीज नाराज होऊ जाऊ नका. तुम्ही नाराज झालेलं मला अजिबात आवडत नाही. कधी माझ्याकडून चुकून राहून जाते फरमाईश, कारण की नवीन श्रोते देखील तितकेच येत असतात आपल्या फरमाईशमध्ये, त्यामुळे प्लीज नाराज होऊ नका. ऐकूयात खास विवेकसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

एक्सेलेंट. आणि आता जी फरमाईश घेऊयात, ज्यांची बऱ्याच दिवसानंतर फरमाईश आली असे आपले श्रोते आहेत. माशुक या चित्रपटातील गीत ऐकायचं आहे त्यांना. सप्तरंग श्रोता परिवार कुंभार गल्ली श्रीरामपूर येथून अशोक दळे, सविता दळे, अनिकेत दळे, ऋषिकेत दळे, जीविका दळे, रोहिणी दळे, सानिका दळे, पुण्यावरून अजय सोनवणे, करिश्मा सोनवणे, आविका सोनवणे, विशाखा सोनवणे यांची. तर आज सोमवार टू सोमवार त्यांची देखील फरमाईश असते आणि अजिबात दुर्लक्ष नाही आहे सर. तुमची फरमाईश पाहिल्यानंतर मी काय होतं की एक एक फरमाईश घेण्यासाठी वेळ लागतो, त्यामुळे तुम्ही तेवढा वेळ स्वतःजवळ इन्स्टंट आता गोष्टी होणार नाही आहेत. आपल्या गाणं आपल्याला ऐकायचं आहे, गाण्याचा वेळ जाऊ द्यावा लागेल, नंतरच मला सर्वांच्या फरमाईशी पूर्ण करता येईल. त्यामुळे कोणीही असं आमची फरमाईश इतके दिवस मला लक्षात आहे, आपले श्रोते किती दिवसातून फरमाईश पाठवतात, किती दिवसानंतर त्यांचा मेसेज आला आहे, हे सर्व मला माहीत असतं. त्यामुळे प्लीज कोणीही नाराज होत जाऊ नका, कारण की माझं लक्ष असतं, मी दुर्लक्ष कुठल्याच श्रोतांकडे करत नाही. तर ऐकवात आपले नियमित श्रोते आहेत अशोक दळे सर आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमाईश.

यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. आपली सोमवार टू सोमवार बऱ्याच जणांच्या फरमाईश असतात, त्यामध्ये विलास लोंढे सरांची देखील फरमाईश असते. तर ते देखील म्हणतात, आज बाबांना जसं भरपूर श्रोत्यांनी देखील बाबांना खूप शुभेच्छा दिल्या आहेत, बाबांना वाढदिवसाच्या आणि आजोबांना देखील खूप शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या श्रोतांनी, तर थँक्यू सो मच सर्व श्रोतांनी ज्यांनी मेसेज केला. तर आता प्रत्येकाला मी थँक्यू म्हणत नाही, इथून थँक्यू म्हणते सर्वांनाच की तुम्ही बाबांना आणि आजोबांना शुभेच्छा दिल्यात वाढदिवसाच्या त्याबद्दल. तर तसंच विलास सरांनी देखील दिल्या, ते म्हणतात की ताई तुमचे आई बाबा तसेच आज ज्यांचा वाढदिवस आहे त्या सर्वांनाच माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा. आयुष्याच्या प्रत्येक वळणावर त्यांना आनंदाची साथ लाभो, चेहऱ्यावर हास्य कधीच कमी होऊ नये आणि त्यांच्या स्वप्नांना यशाची सुंदर किनार मिळो. देव त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भरभरून सुख देवो, हीच मनापासून प्रार्थना आहे. आजचा हा खास दिवस त्यांच्या आयुष्यातील अनेक सुंदर आठवणी घेऊन येऊ आणि त्यांच्या घरात नेहमी प्रेम, आपुलकी आणि आनंद राहो. थँक्यू सो मच सर. आणि आज विलास लोंढे सर म्हणतात की हिंगणगाव तर्का कोटे महांकाळ इथून रेडिओ ऐकत आहे सध्या ताई. तर आज पुन्हा एकदा माझी आठवड्यातून एकदा फरमाईश असणारी व्हॉट्सअप फरमाईश आहे. आज मन थोडंसं भावूक झालं आहे. आयुष्याच्या या धावपळीत काही क्षण असे येतात जेव्हा आपण शांत बसलो आणि जुन्या आठवणी मनाच्या दारावर हळूच टकटक करतात. काही चेहरे, काही क्षण, काही हसरे संवाद आणि काही न बोललेले भाव पुन्हा डोळ्यासमोर उभे राहतात. ताई, प्रेम म्हणजे फक्त सोबत असणं नसतं तर कुणाची आठवण येताच नकळत डोळे ओलावणं असतं, कुणाच्या हसण्यात आपला आनंद शोधणं असतं. मी अशाच भावनांनी भरलेलं एक सुंदर असं गीत आज मला ऐकायचं आहे. शाहरुख खान यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर असं हृदयस्पर्शी गाणं आहे, जे ऐकायचं आहे. मन पुन्हा प्रेमाच्या त्या सुंदर जगात हरवून जातं जिथे फक्त आठवणी असतात, भावना असतात आणि मनापासून जपलेली माणसं असतात. तर फरमाईश खास मित्रपरिवाराला आणि विशेषतः माझ्या हृदयातील खूप जवळ असणाऱ्या त्या व्यक्तीला समर्पित आहे जिने माझ्या आयुष्यात प्रेम, आपुलकी आणि जगण्याचा सुंदर कारण दिलं. ताई, हे गाणं ऐकताना प्रत्येक श्रोतांच्या चेहऱ्यावर हसू यावं आणि त्यांच्या मनातल्या गोड आठवणी पुन्हा जाग्या व्हाव्यात, हीच इच्छा. आपला रेडिओ तेरणा, आपली माणसं, आपला आवाज आणि आपल्या भावनांचा जिव्हाळ्याचा साथीदार रेडिओ तेरणा. थँक्यू सो मच सर. ऐकवात विकास सरांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा रेडिओ उतरणं 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि मी आरजे प्रगती आहे आपल्यासोबत व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमात. यानंतरची फरमाईश आहे ती म्हणजे आपले नियमित श्रोते आहेत विष्णू प्रल्हाद बैकरे समर्थ मेन्स वेअर उमरगा कोर्ट तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथून बोलत आहे. तर आज त्यांना जे गीत ऐकायचं आहे बरेच दिवस आहे ते फरमाईश पाठवतात जांबाज या चित्रपटातील गीत. अनिल कपूर आणि डिंपल कपाडिया पडद्यावरती दिसतात आणि गीत खूप सुंदर असं गीत आहे जांबाज या चित्रपटातील. तर सुंदर असं गीत आहे नक्कीच बरेच दिवस झाले तुमची फरमाईश येऊन. तर ऐकूयात विष्णू बैकर यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. तर भरपूर श्रोते आहेत ते विश करत आहेत, तसंच फरमाईशी देखील बऱ्याचशा आलेल्या आहेत. तर यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. ते म्हणतात आज पहिल्यांदाच फरमाईश पाठवत आहेत मोहन चव्हाण सर. ते म्हणत आहेत, नमस्कार रेडिओ तेरणा, मुक्काम पोस्ट दारफळ, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, इथून जयसिंग उबाळे आणि मोहन चव्हाण बोलत आहे. आज आमचे मित्र अण्णासाहेब नवले, वैजनाथ उबाळे, सिद्धेश्वर नवले यांचा बड्डे आहे, त्यानिमित्त आम्हाला गीत ऐकायचं आहे. तुमचे रेडिओचे कार्यक्रम नियमित ऐकत असतो, तर आज आमच्या बड्डे निमित्त आमच्या सर्व मित्रापरिवारांसाठी गीत ऐकायचं आहे, शोले या चित्रपटातील ये दोस्ती हम नहीं तोडेंगे. तर सर नक्कीच त्या दोघांना देखील वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि ही दोस्ती तुमची अशीच कायम राहो. ऐकूयात खास आपले जे मुक्काम पोस्ट दारफळ येथून आपले नियमित श्रोते जे आहेत, मोहन चव्हाण सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवारासाठी व्हॉट्सअप फरमाईश.

नमस्कार प्रगति दीदी, दत्ता कदंब आंबेवाड़ी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर। तर आज मला एक गाणं ऐकायचं आहे। गाणं आहे, आजकल तेरे मेरे चर्चे है प्यार के हर जुबान पर। हे गाणं ऐकायचं आहे। माझे मित्र आहेत अनंत कुलकर्णी, हिरामन खिराडे, संतोष सुस्कारे, संतोष कोळी, सचिन झेंडगे, राजकुमार माने, अमोल कांबळे, श्रीकांत डी कांबळे, राजकुमार कुबीर मस्के, समाधान कदम, अनंत कुलकर्णी, गौतम दादा राय बोले व सर्व रेडिओ तेरणा ऐकणाऱ्या मित्रांना हे गाणं मी डेडिकेट करत आहे। ऐकत रहा रेडिओ तेरणा, आपली माणसं आपला आवाज। धन्यवाद प्रगती दीदी।

0: आपण एकदा आहात रेडिओ देणं 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, यानंतरची फरमायश आहे. पूनम नितीन वायदंडे राहणार देगाव तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथून. तर तसंच ते म्हणत आहेत, मिस्टर नितीन व दोन मुले संस्कार आणि सार्थक, आम्ही कार्यक्रम ऐकत आहोत, तर आज आमची फरमायश पूर्ण करा. बऱ्याच दिवसानंतर फरमायश पाठवत आहोत. तर त्यांना जे गीत ऐकायचं आहे ते आहे इज्जतदार या चित्रपटातील गीत आहे. गोविंद आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं हे सुंदर असं गीत आहे आणि गीत गायला आहे मोहम्मद अजीज साहेब आणि अलका याज्ञिक यांनी. तर ऐकूयात.
1: याद रखियो ये चार अक्षर प्यार के.
0: खरं तर हे गाणं जेव्हा मी ऐकलं तेव्हा मला माहिती नव्हतं हे गीत मोहम्मद अजीज साहेबांचं आहे आणि हे नक्कीच आता दादा लाईव्ह असतील ऐकत तर नक्कीच त्यांना देखील हे गीत आवडतं. तर ऐकवायत आपल्या ज्या नियमित श्रोता आहेत पूनम नितीन वायदंडे ताई आणि त्यांच्या फॅमिलीची व्हॉट्सअप फरमायश.

आपण ऐकत आहात रेडिओ तेना 90.4 FM. यानंतरची फरमाईश घेऊयात अभिषेक शिंदे, पृथ्वीराज शिंदे, गणेश बारवकर. आम्ही गुळपोळी तालुका बार्शी जिल्हा सोलापूर येथून, आज आम्हाला तेरेनामे चित्रपटातील गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. आज बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आहे, तर नक्कीच तेरेनामे चित्रपटातील सुंदर अशी फरमाईश आपल्याला ऐकवते. 90s सुपरहिट ठरलेला चित्रपट आहे. उदित नारायण, अलका याज्ञिकांचा आवाज, हिमेश रेशमे यांचं म्युझिक, गीत समीर यांचं. ऐकूयात अभिषेक शिंदे, पृथ्वीराज शिंदे, गणेश बारवकर, गुळपोळी यांची व्हॉट्सअप फरमाईश.

आपण एकदा आहात रेडिओ 90.4 FM. आपली माणसं आपला आवाज यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत कव्हे तालुका बार्शी जिल्हा सोलापूर इथून शिवराम मस्के, शर्मिला मस्के. तर त्यांना आज गीत ऐकायचं आहे जीना तरी गली में, या चित्रपटातील गीत अनुराधा पौडवाल आणि नितीन मुकेश यांचा आवाज. तर आज सरांना फरमाईश पूर्ण करते, नक्कीच पूर्ण करते म्हटल्यानंतर मी करतेच, वेळ होतो एक फर एक गीत म्हटल्यानंतर एक गीत जावं लागेल ना, मग फरमाईश पूर्ण होणार आहे. तर सुंदर असा चित्रपट आहे, सर्वच गीतं सर्वांना आवडतात. जीना तरी गली में का माहिती इतका तो लोकप्रिय चित्रपट झाला, तर मला पाहावं लागेल असं वाटतं कधी कधी चित्रपट, कारण की बरेच श्रोते देखील हे गीत सुचवत असतात, हा चित्रपट चित्रपटातील गीत सुचवत असतात. तर असंच हे गीत ऐकायचं आहे आपले नियमित श्रोते आहेत शिवराम मस्के सर आणि शर्मिला मस्के, त्यांची ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चला, यानंतरची फरमाईश पूर्ण करूयात. पुढची फरमाईश शुभ दुपार जे म्हणतात राक्षीमामा. राक्षीमामा खूप साऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देते मी. आणि खरं तर मला जिलेबीवाल्याची खूप आठवण आली. मला इतकी आवडली त्या दिवशीची जिलेबी तुम्ही आणलेली, इतकी छान होती ती जिलेबी. मला जिलेबी एकतर मुळात आवडतेच आणि त्यात राक्षीमामाने आणलेली जिलेबी तर ती तर आणखीन खूप छान लागली. तर राक्षीमामा खूप थँक्यू म्हणते त्याच्याबद्दल. आणि जे आपले जिलेबीवाली काका आहेत त्यांना पण सांगा की खूप छान जिलेबी होती ती, मला फार आवडली. तर राक्षीमामा पुन्हा एकदा तुम्हाला रेडिओ उतरण्याकडून माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा देते. तर सुधाकर राक्षे, दीपक राक्षे, विजय राक्षे, ताई राक्षे आणि वैष्णवी राक्षे, जान्हवी राक्षे, तर त्यांनाच गीत ऐकायचं आहे. सलामत रहे दोस्ताना हमारा, वाढदिवसानिमित्त सर्व दोस्तांसाठी एक गीत डेडिकेट करतो. राक्षीमामा सुलतानपूर राहुल नगर येथून.

0: आपण ऐकत आहात रेडिओ 90.4 एफएम आपली माणसं आपला आवाज
1: मारुके नाही
0: करूयात. आपले नियमित श्रोते आहेत धाराशिव येथून, जे हनुमान चौक येथून आहेत. बऱ्याच दिवसानंतर त्यांची देखील फरमाईश आली आहे. मेरे जीवनसाथी हे चित्रपटातील गीत आहे. किशोरदांचा आवाज, आरडींचं म्युझिक, मजरूह सुलतानपुरी यांचं हे गीत आहे. तर श्रोते आहे ते म्हणतात, नमस्कार आरजी प्रगती मॅडम. नमस्कार सर. विजय पवार हनुमान चौक धाराशिव. माझ्यासोबत शिवरत्न पवार, संभाजी राठोड. मला एक गाणं ऐकायचं आहे, ओ मेरे दिल के चैन. ऐकूयात आणि आनंद घेऊयात या सुंदर अशा गीताचा. थँक्यू सो मच विजय सर. ऐकूयात विजय सर आणि त्यांच्या सर्व मित्रपरिवाराची व्हॉट्सअप फरमाईश.

आज 3 कसे वाजले हे समजतच नाही आहे. 3 वाजतात आणि आणखीन भरपूर फरमाईशी राहिलेल्या आहेत. तर पुढची फरमाईश आहे जॉली मुखर्जी यांच्या आवाजातील एक सुंदर असं गीत आलेलं आहे. नदीम श्रवण यांचं म्युझिक आहे, गीत आहे समीर यांचं. तर सर म्हणतात मी किरण जगदाळे वाशी तालुका वाशी जिल्हा धाराशिवेतून बोलत आहे. तुमचा कार्यक्रम खूपच मस्त आणि दर्जेदार आहे, रोज ऐकायला भारी वाटतं. तर थँक्यू सो मच सर. आणि त्यांनी म्हणतात की मुंबई पुणे एक्सप्रेस वे प्रवास करत आहोत आणि गाणं नक्कीच आज प्ले करा असं म्हणतात. थँक्यू सो मच सर, असंच ऐकत राहा आणि आनंद राहत. चला ऐकूयात किरण जगदाळे सरांची ही व्हॉट्सअप फरमाईश.

चला यानंतरची फरमाईश बर्थडेसाठी आहे. गुड मॉर्निंग असं म्हणणारे आपले श्रोते आहेत आणि तसंच आपले बच्चे कंपनी नाचण्यासाठी तयार आहे असं म्हणून आज आपले नियमित श्रोते जे आहेत दत्तात्रय नारायण कळमकर सर यांच्या कळमकर घराण्याची शान शिवतेज कळमकर मालक यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणतात. तर शिवतेजला रेडिओ तेनाकडून देखील खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर म्हणतात माझ्या मोठ्या नातवाचा जन्मदिवस आहे तर आज त्याच्यासाठी एक गीत ऐकायचं आहे आणि त्याला शुभेच्छा देखील देणारे त्याच्यासोबत आहेत शिव मल्हार सार्थिका समर्थिका सिंधुताई प्रियंका शीतल यांना देखील आज गीत ऐकायचं आहे त्याच्यासाठी. बच्चे कंपनी साऊंड सिस्टीमवरती सध्या रेडिओचा आनंद घेत आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि तसंच आणखीन एक श्रोते आहेत ते म्हणतात गुड मॉर्निंग आजुताई आरजेताई 10 दिवसानंतर फरमाईश पाठवत आहे. डॉक्टर पद्मश्री पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असं म्हणतात. पद्मसिंह पाटील सरांचा देखील आज बर्थडे आहे आणि चुलते हबप विभीषण पाटील गुरुजी मुक्काम पोस्ट शिरशिंगे यांचा देखील बर्थडे आहे. तर आज आम्हाला बर्थडे स्पेशल गीत ऐकायचं आहे दत्त इलेक्ट्रिकचे मालक योगेश पाटील सुदर्शन पाटील महेश पाटील जयराम पाटील विश्वनाथ पाटील ओंकार पाटील यांना देखील बर्थडेच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर रेडिओ तेनाकडून आणि आज खास ऐकूयात या सर्वांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

चलयानंतरची फरमाईश पूर्ण करते. बरेच दिवस झाले रेशमाताईंची देखील फरमाईश राहिली आहे, आणखी खूप श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्या आहेत. मला खरंच खूप वाईट वाटतं जेव्हा आपले श्रोते खूप वेळेस फरमाईश पाठवतात आणि मला घेणं देखील होत नाही, पण एवढ्याच फरमाईशी आणखीन देखील आहेत हे सर्व श्रोतांना सांगावं असं वाटतं आहे. आणि मला त्याचं वाईट पण वाटतं की खूप आणखीन श्रोतांच्या फरमाईशी मला पूर्ण नाही करता येत. तर ऐकूयात, रेश्मा अजय जाधव सांगलीवरून आपले नियमित श्रोते आहेत, त्यांच्या देखील पप्पांचा आज बर्थडे आहे 56वा. तर पप्पांना देखील रेडिओ तेनाकडून खूप साऱ्या शुभेच्छा ताई, आणि आज त्यांना गीत ऐकायचं आहे, खास पप्पांसाठी डेडिकेट करायचं आहे. माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची आणि आधार देणारी व्यक्ती म्हणजे माझे पप्पा. आईच जशी ममता प्रेमाचं प्रतीक असते, तसंच पप्पा आधार शिस्त आणि प्रेरणेचे प्रतीक असतात. ते आमच्या कुटुंबाचा खूप मोठा आधारस्तंभ आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. मी माझे मिस्टर अजय जाधव, मम्मी पप्पा शंकर बजरंग आणि सुमित स्वराज, आम्ही सर्वच फॅमिली वाट पाहत आहोत असं म्हणतात. तर नक्कीच ऐकूयात रेश्माताईंच्या पप्पांसाठी ही सुंदर अशी व्हॉट्सअप फरमाईश.

आपण ऐकत आहात रेडिओ तिरणा 90.4 FM. दुपारचे वाजताय 3:08. वेळ झाली आहे टाटा बाय बाय म्हणण्याची. आणखीन भरपूर श्रोत्यांच्या फरमाईशी राहिल्यात आणि जाता जाताच एक सुंदर असं गीत देणार आहे. आज आपल्यात सुमन कल्याणपूर ताई नाही आहेत आणि त्यांचं एक गीत मला फार आवडतं, माझ्या आजीला फार आवडतं. आणि चित्रपट आहे बाळा गाऊ कशी अंगाई. या गीतासोबत समाप्ती करते आपल्या रेडिओ तरणाच्या व्हॉट्सअप फरमाईश गाणी या कार्यक्रमाची. म्हणजे आणखीन खूप राहिल्यात पण आय एम रिअली सॉरी, वेळ झाला आहे त्यामुळे मला जावं लागेल. तर जगदीश खेबुडकर यांचं गीत आहे, सुमन कल्याणपूर यांनी हे गीत गायलं आहे, यन दत्ता यांचं म्युझिक आहे आणि हे गीत ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत, नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात भारताच्या गाणं कोकिळा प्रति लता मंगेशकर अशा सुमन कल्याणपूर यांचं आज निधन झालं आहे असं समजलं आहे. तर आज सोमवार म्हटलं आज फरमाईश आहे. सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं एक खूप जास्त आवडलेलं गीत आहे, लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गवाई. राजकुमार माने, जयकिरण माने, जयश्री माने, ऐश्वर्या गणेश सातपुते अकलूज, प्रियांका गणेश बावरकर पुणे, जयकिरण माने आणि सर्व माने परिवार राहणार माढा तालुका माढा जिल्हा सोलापूर. आमची फरमाईश नक्कीच पूर्ण करा. आज बऱ्याच जणांचे ते म्हणतात 1 जून म्हणलं की जवळजवळ बऱ्याच जणांचे आज वाढदिवस देखील असतात, तर सर्वांनाच शुभेच्छा सरांनी देखील दिल्यात. आणि असंच हे गीत आणखीन एका श्रोत्यांना ऐकायचं आहे. आपले श्रोते आहेत ते म्हणजे कुलकर्णी फॅमिली आहे, जे म्हणतात की त्यांना हे गीत ऐकायचं आहे. गिरीश कुलकर्णी सर, काका नातेपुते सह पत्नी सौ राणी गिरीश कुलकर्णी, मुले चैतन्य गिरीश कुलकर्णी, प्रद्युम्न गिरीश कुलकर्णी, सौ राणी गिरीश कुलकर्णी, आत्या उर्मिला उत्तम खैर, मुक्काम मसुरणे तालुका खटाव जिल्हा सातारा, या सर्वांनाच आज हे गीत ऐकायचं आहे असं त्यांनी सांगितलं आहे. तर छान असं गीत आहे आणि कुबेर सरांनी देखील सर्व श्रोत्यांना ज्यांचा बर्थडे आहे, म्हणजेच शशिकांत डी कांबळे सरांना, राक्षी मामा, तुकाराम कांबळे सर, डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब यांना सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात कुबेर सरांनी देखील. अमोल कांबळे सरांना देखील तसंच त्यांनी लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्यात. आणि कोणाला राहिले असतील तर नक्कीच दिदी आजचा कार्यक्रम खूप छान झाला असं मला आवडला असं त्यांनी सांगितलं. थँक्यू सो मच सर. आणि आज त्यांना तसंच ओमप्रकाश गीते सरांनी देखील खूप छान असा अभंग, ते म्हणत आहेत की तुमच्या आईवडिलांसाठी लागू होतो असा त्यांनी अभंग पाठवला आहे, तो देखील मला खूप आवडला. थँक्यू सो मच सर. श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग क्रमांक 4 असा आहे तो आणि तो खास त्यांनी म्हणतात की तुमच्या आईवडिलांसाठी डेडिकेट होता असं त्यांनी सांगितलं आहे. आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाजिया, आपुलिया हिता जो असे जगता धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक तयाचा हरिक वाठे देवा, गीता भगवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैव पार नाही. खूप सुंदर असा अभंग त्यांनी पाठवला. थँक्यू सो मच ओमप्रकाश गीते सर. बऱ्याच जणांनी विश देखील केलं बाबांना आणि तसंच आजोबांना देखील, तर थँक्यू सो मच. आणखीन कोणाच्या राहिले असतील शुभेच्छा तर त्यांना थँक्यू सो मच म्हणते. तुमचं वाचून जरी मला घेता नसेल आलं तरी देखील आता सगळ्यांनाच थँक्यू म्हणते. आणि खूप छान असं गीत आहे जे खूप मला आवडतं सुमन कल्याणपूर यांचं. त्यांना रेडिओ उतरण्याकडून खूप विनम्र अभिवादन करते. आज त्या नाही आहेत पण त्यांची गाणी ही कायम स्मरणात राहणार आहेत. खूप छान अशा गायिका त्या देखील आहेत होत्या. तर जाता जाता सुंदर असं गीत आहे निंबू.

झोपका गये तनाही निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला ग बाई।

गाई, असं जे गीत आहे, याच गीतासोबत मी आर्ज प्रगत इथंच थांबते आहे. संध्याकाळी 9 वाजता क्लासिक रेडिओ शो अजिबात ऐकायला विसरू नका. सुमन कल्याणपूर यांचाच क्लासिक रेडिओ शो आज मी देणार आहे, त्यामुळे संध्याकाळी नक्कीच त्यांची गाणी अनुभवा. आणि अशाच सदाबहार कार्यक्रमासाठी पुन्हा एकदा भेटूयात उद्या. ऐकत रहा, आनंदी रहा, आणि ज्या श्रोतांच्या खरंच फरमायशी राहिल्यात ना, प्लीज आय एम रिअली सॉरी म्हणते. ऐकत रहा, आनंदी रहा, आणि काळजी देखील घेत रहा.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला आरोग्य, विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा। ऐकत रहा, आनंदी रहा। रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। क्रिस्टल क्लिअर आवाजासाठी डाउनलोड करा आमचा ऍप प्ले स्टोर वरून। टाइप करा रेडिओ तेरणा 90.4। रेडिओ तेरणा आता रेडिओ गार्डन वरही उपलब्ध, तसेच radio.coeusmanabad.ac.in वेबसाइट टाकूनही आपण रेडिओ तेरणा ऐकू शकता। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती उद्योग रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब आपण शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा.

गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंध त्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

ये तो हुए सुर, अब इन पे बिठाएं बोल। हाँ,

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सरळ साधी पण खूप काही बोलून जाणारी गाणी आणि मन प्रसन्न करून टाकणारी गीतांची रचना आणि याच गीतांचा नजराणा म्हणजेच रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 एफएम, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

0: धाराशिव जिल्ह्याला। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील स्थिती कायमच आर्थिक संकटाची। स्वातंत्र्यानंतर चळवळीचं केंद्र शेतकरी आंदोलन भूमी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यामुळे चर्चेत असलेला हा धाराशिव जिल्हा। परंतु हे सगळं डावलून मोठ्या परिश्रमातून या जिल्ह्याचा डाग पुसून काढण्यात याच जिल्ह्याचे भगीरथ नेतृत्व माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। 1978 साली साहेब पहिल्यांदा मंत्री झाले। जिल्ह्यातील नागरिकांचा शेतीच मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीविषयक पायाभूत सुविधा डॉक्टर साहेबांनी मजबूत केल्या। साहेबांकडे पाटबंधारे खाते आल्यानंतर त्यांनी सिंचनावर विशेष भर दिला। जिल्ह्यामध्ये केवळ 58 इतकेच सिंचन प्रकल्प होते। डॉक्टर साहेब आल्यानंतर त्यांनी ते वाढवून 1248 वर ही संख्या नेली। सिंचन क्षेत्र जे पूर्वी 4% होतं आता ते वाढून 21% वर गेलं आहे। डॉक्टर साहेबांनी 2004 साली कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली। शेतीबरोबरच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी तब्बल 20 किलोमीटर वळसा घालून रेल्वेचं दर्शन धाराशिवकरांना घडविलं। याचबरोबर धाराशिव शहराची पाण्याची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाचं पाणी थेट जिल्ह्यात आणलं। डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे एक असं नाव आहे ज्यांनी उच्च शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उभारण्यामध्ये सिंहाची कामगिरी बजावली। धाराशिव लातूर भूकंप असो वा नैसर्गिक आपत्ती असो, जिथं संकट तिथं साहेब हे अविरत सुरू राहिलं। याच सोबत डॉक्टर साहेबांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना घडविलं। त्यांच्या तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजूंना हक्काचा आणि लाखोंचा उपचार मोफत मिळत आहे। श्रोते हो, आजही त्यांचे पुत्र माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हेही अविरतपणे डॉक्टर साहेबांचा वसा पुढे घेऊन जात आहेत। त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचे नातू मल्हार पाटील यांच्या रूपानं तिसरी पिढी जिल्ह्यामध्ये सक्रिय देखील झाली आहे। खरं तर एखादा आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, परंतु धाराशिव जिल्ह्याचा मागासलेपणाचा आजार या देवदूताने 45 वर्ष सलग झटून दूर केला। म्हणून आजही जिथे कुठे धाराशिव जिल्ह्याचा विकास हा शब्द येत असेल तर एक नाव मात्र आवर्जून येतं, ते म्हणजे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील। श्रोते हो, आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस, या निमित्तानं या भगीरथास तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM कडून अनंत शुभेच्छा आणि आभार। डॉक्टर साहेब आपण शतायुषी व्हा आणि आपल्या अस्तित्वाची ही ऊर्जा अशीच वाहू द्या।
1: धाराशिव जिल्ह्याचे भाग्यविधाते मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। साहेब आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी।

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज.

आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा, आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़.

0: व्यावसायिक शिक्षण, स्वकमाईचं साधन।
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर, कोपार, इलेक्ट्रॉनिक्स, मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाईन प्रवेश सुरू।
0: आता यश तुमचं। संपर्क प्राचार्य, तेरणा ITI, MIDC परिसर, धाराशिव। मोबाईल 82-75-92-59-00।
2: लोकनायक, कर्मयोद्धा, उस्मानाबादच्या विकासाला भगीरथ प्रयत्नातून पुढे घेऊन जाणारे द्रष्टे नेते, खऱ्या अर्थाने जाणता राजा असणारे माननीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा आज म्हणजे 1 जून रोजी जन्मदिन। माननीय डॉक्टर साहेबांना दीर्घायू लाभो, निरामय जीवन लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज डॉक्टर साहेबांचं स्मरण करताना प्रगतीपथावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं चित्र नजरेसमोर उभं राहतं। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असते। सातत्याने वाट्याला येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमुळे इथला शेतकरी कायम आर्थिक संकटात असतो। देश स्वतंत्र झाल्यानंतर 1 वर्ष उशिराने म्हणजे 17 सप्टेंबर 1948 रोजी आपला जिल्हा स्वतंत्र झाला। आपणास ज्ञात आहे की उस्मानाबाद लातूर जिल्हा एकत्र असताना नेतृत्व लातूरकडे होते, त्यामुळे आपल्या उस्मानाबादकडे म्हणावं तसं लक्ष दिलं गेलं नाही। स्वातंत्र्य मिळाल्यावर चळवळीचं केंद्र, शेतकरी आंदोलनाची जन्मभूमी, संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठवाडा मुक्ती संग्राम अशा सर्वंकष चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे। अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील 4 दशकांपासून अनेक सकारात्मक बदल होत आहेत। जिल्ह्यात एकही मोठी नदी नाही। भौगोलिक रचनेमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलत आजच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याला आपल्या परिश्रमाच्या, दूरदृष्टीच्या सहाय्याने आकारास आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते नाव म्हणजे माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब।

0: गीत सर्वांची जातील तेथे पसरवतील गंधद्यांच्या सूर आणि तालाचा. गीत करतील सुगंधित भावना विरह प्रेम आणि आनंद आपल्या मनाचा. अशी सुमधुर गीत ऐका तीही दररोज आपल्या तेरणा हिट्स मधून. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: कागद पेन नाही या वेळी मोबाईलचा नवा उपक्रम आहे. विवरण आणि

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभार

धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती उद्योग रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब आपण शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायुषी व्हा शतायु

0: व्यावसायिक शिक्षण स्वकमाईच साधन
1: तेरणा ITI धाराशिव येथे 10वी पास नापासांना वेल्डर कोपा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक इलेक्ट्रिशियन आणि वायरमन या अभ्यासक्रमांना ऑनलाइन प्रवेश सुरू
0: आता यश तुमचं संपर्क प्राचार्य तेरणा ITI MIDC परिसर धाराशिव मोबाईल 8275 99 59 00
1: श्रोते हो आपला अन्नदाता आपला बळीराजा बळीराजाच्या हाताला आता रेडिओ तेरणाची साथ शेती पद्धती आधुनिक शेती आणि नवीन तंत्रज्ञान याविषयी परिपूर्ण माहिती ऐकूयात आमच्या शिवार वार्ता या कार्यक्रमात ऐकत रहा आनंदी रहा रेडिओ तेरणा 90.4 FM
2: मंडळी आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज आणि श्रोते हो आता वेळ झालेली आहे आपल्या शिवार वार्ता या कार्यक्रमाची या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेती व्यवस्थापनाशी निगडीत विविध बाबींचा आणि नैसर्गिक पर्यायांचा सुद्धा आपण प्रामुख्याने या कार्यक्रमाच्या माध्यमातून विचार करत असतो. आज एक खूप महत्त्वाचा विषय आपल्या शेतकरी बांधवांसाठी घेऊन यावा असं मला वाटलं आणि तो विषय जरी आपल्या शेती व्यवस्थापनाशी संबंधित असला तर बरेचसे शेतकरी बांधव त्याच्याशी निगडीत स्वतःला समजत नाहीत. पण शेतकरी मित्रांनो, जर निसर्ग असेल आणि त्याचबरोबर निसर्गातील घटक असतील तरच आपली शेती ही उत्तम होऊ शकते आणि ही शेती दीर्घकाळ आपल्याला करता येऊ शकते. तर आजचा जो विषय मी आपल्यासाठी घेऊन आलो आहे तो खूप वेगळा असा विषय आहे आणि तो विषय आहे आपल्या आधुनिक शेती पद्धतीमध्ये पक्ष्यांचं जे महत्त्व आहे आणि हे महत्त्व आपण अबाधित राखणं कसं गरजेचं आहे आणि भविष्यामध्ये हे पक्षी मित्र आपल्याला खूप चांगल्या उंचीवर घेऊन जाऊ शकतात. उंचीचा अर्थ उत्पादन असेल किंवा जे आपल्याकडं किडी आणि रोगांचा प्रादुर्भाव होतो ते रोखण्यासाठी सुद्धा या पक्षी मित्रांचा आपण खूप चांगल्या पद्धतीनं वापर आत्तापर्यंत करत आलेलो आहोत. पण आता पक्ष्यांनाच धोका निर्माण झालेला आहे, त्याच्यामुळं आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हा कार्यक्रम असणार आहे फक्त आपल्या पक्षी मित्रांसाठी. मित्रांनो, पहाट हा शब्द जरी कानावर पडला की लगेच धुके, सोनेरी प्रकाश आणि पक्ष्यांना मोहून टाकणारा किलबिलाट या गोष्टी आठवत राहतात. परंतु गेल्या दशकातील हे चित्र आता दुर्मिळ होत चाललेलं आहे. यामागे सर्वात मोठं कारण म्हणजे पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या. सध्या परिस्थितीत नष्ट होत चाललेली जैवविविधता हे सर्वात मोठं संकट आहे. यात पक्ष्याचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. एकीकडे आधुनिक तंत्रज्ञान विकसित करून नवनवीन शोध लावणारा माणूस दुसरीकडे आपल्याच निसर्गाचे संतुलन राखण्यात अपयशी होताना दिसतो आहे. पक्ष्यांच्या थव्याने भरून जाणारे आकाश आज रिकामे दिसत आहे. वेगवेगळ्या कारणांमुळे आज पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे आणि ही त्यांच्यासाठी जशी धोक्याची घंटा आहे तशी आपल्यासाठी सुद्धा आहे. पक्ष्यांच्या शेतीमध्ये अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. पर्यावरण आणि शेतीचे संतुलन राखण्यात पक्षी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. कीड नियंत्रण, परागीकरण आणि बियांचा दूरवर प्रसार यामध्ये पक्ष्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. यामुळेच पर्यावरणातील अविभाज्य घटक म्हणून पक्ष्यांना ओळखलं जातं. पक्ष्यांच्या सुमारे 8,500 जातींपैकी आपल्या देशात एकूण 1,200 जातीचे पक्षी आढळतात. पक्ष्यांमध्ये खाण्यापिण्याच्या बाबतीत प्रचंड विविधता आढळून येते. फुलातील मकरंद, फळे, छोटे प्राणी, साप, विविध प्रकारच्या किडी हे पक्ष्यांचे प्रमुख अन्न आहे. आधुनिक शेती पद्धतीत पीक उत्पादकता आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी वैज्ञानिक संशोधन आणि तांत्रिक सुधारणांचा वापर अधिक होत आहे. अत्याधुनिक शेती तंत्रामुळे पीक उत्पादनात वाढ झाली आहे, परंतु त्याचे अनेक नकारात्मक परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पक्ष्यांच्या संख्येत होणारी लक्षणीय घट. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून हाच विषय घेऊन आता आपण पुढे जाणार आहोत. आधुनिक शेतीचा पक्ष्यांच्या संख्येवर होणारा परिणाम हे सुद्धा आपण आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आता सुरुवातीस बघूयात पक्ष्यांचं जे महत्त्व आहे त्याच्या संदर्भामध्ये. निसर्गातील कीड नियंत्रण आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचे संतुलन राखण्याचे काम पक्षी करत असतात. भारतात कावळा, चिमणी, कबूतर हे पक्षी सर्वाधिक आढळतात. काही शिकारी पक्षी वगळता बहुतांशी पक्ष्याचे आवडते खाद्य हे कीटक आहे. बऱ्याच पक्ष्यांच्या प्रजाती पिकास हानिकारक असणाऱ्या कीटक आणि इतर सूक्ष्मजीव खाऊन आपली उपजीविका करतात. अनेक प्रजातींचे पक्षी फक्त कीटकच नाही तर त्यांची अंडी, आळी, कोश या अवस्थासुद्धा खातात. त्यामुळे शेतीमध्ये कीटकांची संख्या नैसर्गिकरित्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होते आणि रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी होतो. आता याच्यानंतर पक्ष्यांची शेतीमधील आणखी जी एक महत्त्वपूर्ण भूमिका आहे ती असते परागीभवनाची. पक्षी विविध पिकांसह फुलझाडांच्या परागीभवनात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अनेक वनस्पतींच्या फळे आणि बिया पक्षी खातात. बिया दूरपर्यंत पसरवण्यात आणि वनस्पतींचा प्रसार करण्याचे काम पक्ष्यांद्वारे उत्तम प्रकारे होत असते. त्यामुळेच आपसुकच वनीकरणाच्या दृष्टीने पक्ष्यांच्या भूमिकेला अत्यंत महत्त्वाचं मानता येईल. ही प्रक्रिया अनेक वनस्पतींच्या पुनरुत्पादनासाठी वैविध्यपूर्ण आणि मुबलक अन्न पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गरजेची आहे. पक्ष्यांची उपस्थिती ही पर्यावरणीय जैवविविधतेमधील महत्त्वपूर्ण घटक आहे. पक्षी हे परिसंस्थेच्या आकाराचे सूचक म्हणून देखील संबोधले जात असतात. पक्ष्यांच्या संख्येतील बदल हे पर्यावरणीय परिस्थितीतील बदलांचे संकेत दर्शवित असतात. पक्षी सेंद्रिय पदार्थांचे अपमार्जन आणि पुनर्वापर करून अन्न साखळीमध्ये महत्त्वाचे योगदान देत असतात. ही प्रक्रिया मातीची सुपीकता आणि परिसंस्थेची उत्पादकता राखण्यासाठी सुद्धा खूप मदत करत असते. वेगाने वाढणाऱ्या जागतिक लोकसंख्येच्या अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आधुनिक शेती पद्धतीचे महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र आधुनिक शेती पद्धतीमध्ये रासायनिक कीटकनाशके, तणनाशके आणि खतांचा वापर हा आपण मोठ्या प्रमाणात करत आहोत. या सर्वांचा पक्ष्यांच्या संख्येवर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम दिसून येतो आहे. शेती आणि मानवी वसाहतीमुळे पक्ष्यांचे नैसर्गिक अधिवास नष्ट होत चालले आहेत. अनेक प्रजातींच्या पक्ष्यांची घरटी आणि अन्नस्रोत हे कमी होत चाललेले आहेत. आधुनिक शेती पद्धतीमध्ये एकाच पिकाची मोठ्या क्षेत्रावर लागवड होते. यामुळे वनस्पती प्रजातीची विविधता कमी होत जाते. परिणामी पक्ष्यांच्या उपलब्ध अन्न घटकांची विविधताही कमी होत जाते. अन्नस्रोत आणि एकूण अधिवासाच्या गुणवत्तेवर परिणामाचा पक्ष्यांच्या संख्येवर आपोआपच परिणाम होताना दिसतो आहे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे त्यामध्ये आधुनिक शेतीमध्ये रासायनिक कीटकनाशकांच्या व्यापक वापरामुळे पक्ष्यांच्या संख्येला थेट धोका निर्माण झाला आहे. कीड नियंत्रणासाठी वापरलेल्या घातक रसायनांमुळे प्रभावी कीड नियंत्रण होते, मात्र कीटकांना खाणाऱ्या पक्ष्यांना थेट हानी पोहोचते. तसेच रसायनाची फवारणी केलेली फळे खाल्ल्यामुळे किंवा बिया खाल्ल्यामुळे त्यांना विषबाधा होऊन त्यांची पुनरुत्पादन क्षमता कमी होते, मृत्यू देखील होतो. ही बाब आपल्या लक्षात येत नाही. नांगरणी, कापणी आणि जड यंत्रसामुग्रीचा वापर यासह यांत्रिक शेती कार्यपद्धती पक्ष्यांच्या घरट्याला नुकसानकारक ठरू शकतात. जमिनीची मशागत किंवा अन्य शेती कामे करताना विशेषतः जमिनीवर किंवा जमिनीजवळ असलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचे नुकसान होऊन त्यांची अंडी आणि घरटी नष्ट होत आहेत. आधुनिक शेती पद्धतीमुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन वाढले आहे. हे वातावरणातील होणाऱ्या बदलाचे एक प्रमुख कारण आहे. आधुनिक शेती पद्धतीमध्ये विशेषतः कार्बन डायऑक्साईड आणि मिथेन यासारख्या हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढलं आहे. सततचे बदलते तापमान आणि तापमानामध्ये होणारा बदल यामुळे पक्ष्यांच्या प्रजनन हंगाम, स्थलांतर पद्धतीवर आणि अन्य संसाधनांवर उपलब्धतेवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे, ज्यामुळे पक्ष्यांच्या संख्येमध्ये लक्षणीय घट होत चाललेली आहे. हे सर्व जरी असलं तरी आपले हे जे पक्षी मित्र आहे त्यांचं संवर्धनसुद्धा करणं हे खूप गरजेचं आहे. काही उपाययोजना आहेत शेतकरी बांधवांनो, निश्चितपणे ते आपण करू शकतो. पक्षी हे संतुलित पर्यावरणाचे अविभाज्य घटक आहेत. एकूणच शेती आणि पर्यावरण संवर्धन यामध्ये पक्ष्यांचे महत्त्व अनन्यसाधारण असंच आहे. शेतीमध्ये कीड नियंत्रण ठेवायचे असेल तर पक्ष्यांचे अस्तित्व तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे पक्षी संवर्धन ही काळाची गरज आहे. पक्षी आणि वृक्ष यांचे नाते खूप जवळचे आहे. पक्ष्यांचे संवर्धन करण्यासाठी वृक्ष लागवड ही सुरुवातीला करणं खूप गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या बांधावर काही प्रमाणात निश्चितपणे आपण वृक्ष लागवड करू शकतो. प्रत्येक जूनमध्ये हे छोटंसं काम आपण निश्चितपणे कराल अशी अपेक्षा आहे. पक्षी संवर्धनासाठी कृत्रिम घरटे ठेवणे, उन्हाळ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे, जखमी पक्ष्यांवर उपचार करून निसर्गात सुखरूप सोडणे, प्लॅस्टिक प्रदूषण, ध्वनी प्रदूषण कमी करणे, वनसंवर्धन करणे, रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करून एकात्मिक कीड नियंत्रण पद्धतीस प्राधान्य देणं या बाबीसुद्धा खूप महत्त्वाच्या आहेत. शेतकरी बंधूंनो, शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी आणि जैवविविधता राखण्यासाठी आधुनिक शेतीमध्ये पक्षी अनुकूल पद्धतींना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. आधुनिक शेती करत असताना पक्षी संवर्धन करण्यासाठी पक्षी अनुकूल पद्धतीचा अवलंब, हानिकारक रसायनांचा कमी वापर आणि नैसर्गिक अधिवासांचे जतन आपण करणं गरजेचं आहे. पक्ष्यांच्या संख्येवर आधुनिक शेतीच्या या बहुविध प्रभावांना संबोधित करण्यासाठी एक समग्र दृष्टिकोन आपण ठेवणं गरजेचं आहे, जो शाश्वत शेती पद्धती, अधिवास संवर्धन आणि पर्यावरणीय कारभारावर भर देतो. कृषी आणि जैवविविधता यांचा परस्पर घनिष्ठ असा संबंध ओळखून आणि पर्यावरणीय समतोलात योगदान देणाऱ्या पक्षी प्रजातींचं अस्तित्व वाढवण्यासाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकूणच मंडळी, हे सगळं सांगत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला सांगावीशी वाटते. ती गोष्ट म्हणजे आपल्यामधील मानवता भाव हा जिवंत असणं गरजेचं आहे. जशी ही सृष्टी आपली आहे, जशी आपली शेती आपण आपली समजतो, सर्व या पृथ्वी तलावरील गोष्टी आपल्या मालकीच्या आहेत, ही भावना कुठंतरी आपण सोडून देणं गरजेचं आहे. आणि एक मानवीय दृष्टिकोनातून आपले हे जे पक्षी मित्र आहेत त्यांची घरटी पुन्हा आपल्या शेतामध्ये दिसतील अशी काहीशी भावना आपण सर्व शेतकरी बांधवांनी ठेवणं गरजेचं आहे. आणि आपल्याला जगाचा पोशिंदा उगीचच म्हटलेलं नाही, काही गोष्टी राहून जातात, तरीही पक्ष्यांसाठी शेतकरी बंधूंनो निश्चितपणे काहीतरी करण्याचा प्रयत्न करा, ते नकळत आपल्यासाठी मदतच करत असतात. अशीच माहिती जाणून घेण्यासाठी आपण ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.
1: आपली पसंत आमची आवड, मनस्वी संगीत, शेती, महिला, आरोग्य आणि विशेष कार्यक्रमांचा नजराणा आपला रेडिओ तेरणा. ऐकत रहा, आनंदी रहा. रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

उस्मानाबाद शहराला पाणी मिळावं यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेतलं आणि ते पाणी उस्मानाबादला आणलं। उच्च शिक्षण आपल्याच भागात मिळावं म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करणे, कृषी महाविद्यालय उभारणे, अशा सर्व शैक्षणिक प्रगतीच्या धारा उस्मानाबादला आणण्यात प्रमुख भूमिका होती ती लोकनायक माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचीच। उस्मानाबाद लातूर इथे झालेला भूकंप असो किंवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असो, मान सन्मान पद प्रतिष्ठा

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा. ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते, मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा. साहेब, आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी.

श्रोते हो, आपण ऐकत आहात रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। श्रोते हो, एखाद्या भागाचा कायापालट करण्यासाठी एखादा देवदूत धावून यावा लागतो असं म्हटलं जायचं, परंतु अशा कथाही कधी कधी एखाद्या व्यक्तित्वाच्या रूपाने खऱ्या ठरतात आणि एकूणच त्या माध्यमातून त्या भागाचा आणि त्या भागातील सर्वसामान्य माणसाचंही परिवर्तन होऊन जातं। असाच एक देवदूत लाभला तो धाराशिव जिल्ह्याला। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या धाराशिव जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे आणि सततच्या नैसर्गिक आपत्तीमुळे येथील स्थिती कायमच आर्थिक संकटाची। स्वातंत्र्यानंतर चळवळीचं केंद्र शेतकरी आंदोलन भूमी आणि मराठवाडा मुक्ती संग्राम यामुळे चर्चेत असलेला हा धाराशिव जिल्हा, परंतु हे सगळं डावलून मोठ्या परिश्रमातून या जिल्ह्याचा डाग पुसून काढण्यात याच जिल्ह्याचे भगीरथ नेतृत्व माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। 1978 साली साहेब पहिल्यांदा मंत्री झाले। जिल्ह्यातील नागरिकांचा शेतीच मुख्य व्यवसाय असल्यामुळे शेतीविषयक पायाभूत सुविधा डॉक्टर साहेबांनी मजबूत केल्या। साहेबांकडे पाटबंधारे खाते आल्यानंतर त्यांनी सिंचनावर विशेष भर दिला। जिल्ह्यामध्ये केवळ 58 इतकेच सिंचन प्रकल्प होते। डॉक्टर साहेब आल्यानंतर त्यांनी ते वाढवून 1248 वर ही संख्या नेली। सिंचन क्षेत्र जे पूर्वी 4% होतं, आता ते वाढून 21% वर गेलं आहे। डॉक्टर साहेबांनी 2004 साली कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याच्या प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली। शेतीबरोबरच औद्योगिकरणाला गती देण्यासाठी, दळणवळण सुविधा वाढवण्यासाठी तब्बल 20 किलोमीटर वळसा घालून रेल्वेचं दर्शन धाराशिवकरांना घडविलं। याचबरोबर धाराशिव शहराची पाण्याची तहान भागवण्यासाठी उजनी धरणाचं पाणी थेट जिल्ह्यात आणलं। डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील हे एक असं नाव आहे ज्यांनी उच्च शिक्षण सुविधा मिळवण्यासाठी आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र उभारण्यामध्ये सिंहाची कामगिरी बजावली। धाराशिव लातूर भूकंप असो वा नैसर्गिक आपत्ती असो, जिथं संकट तिथं साहेब हे अविरत सुरू राहिलं। याच सोबत डॉक्टर साहेबांनी तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेकांना घडविलं। त्यांच्या तेरणा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक गरजूंना हक्काचा आणि लाखोंचा उपचार मोफत मिळत आहे। श्रोते हो, आजही त्यांचे पुत्र माननीय आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब हेही अविरतपणे डॉक्टर साहेबांचा वसा पुढे घेऊन जात आहेत। त्याचबरोबर डॉक्टर साहेबांचे नातू मल्हार पाटील यांच्या रूपाने तिसरी पिढी जिल्ह्यामध्ये सक्रिय देखील झाली आहे। खरं तर एखादा आजार किंवा व्याधी दूर करण्यासाठी आपण डॉक्टरांकडे जातो, परंतु धाराशिव जिल्ह्याचा मागसलेपणाचा आजार या देवदूताने 45 वर्ष सलग झटून दूर केला। म्हणून आजही जिथे कुठे धाराशिव जिल्ह्याचा विकास हा शब्द येत असेल, तर एक नाव मात्र आवर्जून येतं, ते म्हणजे डॉक्टर पद्मसिंह बाजीराव पाटील। श्रोते हो, आज डॉक्टर साहेबांचा वाढदिवस, या निमित्तानं या भगीरथास तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि रेडिओ तेरणा 90.4 FM कडून अनंत शुभेच्छा आणि आभार। डॉक्टर साहेब, आपण शतायुषी व्हा आणि आपल्या अस्तित्वाची ही ऊर्जा अशीच वाहू द्या। श्रोते हो नमस्कार। श्रोते हो, आजच्या आपल्या एक चित्रपट एक गुंजन या कार्यक्रमाच्या माध्यमातून 1974 साली प्रदर्शित झालेल्या आपकी कसम या चित्रपटातील सदाबहार गीत आपण ऐकणार आहात। हिंदी चित्रपट सृष्टीतील पहिले सुपरस्टार म्हणून ज्यांची ओळख आहे ते म्हणजे राजेश खन्ना, अर्थात हिंदी चित्रपट सृष्टीचे काका। राजेश खन्ना यांच्या जीवनामधील जे अतिशय महत्त्वाचे चित्रपट आहेत, ज्यांचं दिग्दर्शन जे ओम प्रकाश यांनी केलेलं आहे, त्या चित्रपटाच्या यादीतील हा एक यादगार चित्रपट। या चित्रपटाच्या माध्यमातून जो अतिशय संवेदनशील विषय त्या काळामध्ये होता, तो विषय जे ओम प्रकाश यांनी मांडला आणि या माध्यमातून एक सुंदर अशी कथा आली, ज्या कथेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला, प्रेम दिलं आणि 1974 साली आपकी कसम हा चित्रपट सुपरहिट ठरला। तेव्हा आज आपण आनंद घेणार आहोत या चित्रपटातील सदाबहार गीतांचा।

श्रोते हो, आपकी कसम या चित्रपटातील सुंदर गीत आपण ऐकत आहात. आता या चित्रपटाच्या कथेचा सारांश आपण थोडक्यात बघणार आहोत. या चित्रपटाची कथा फिरत राहते कमल, सुनीता आणि मोहन यांच्या बरोबर. कमल आणि सुनीता यांचं लग्न झालेलं आहे, तरीही त्याचा मित्र मोहन हा त्यांच्या संपर्कात असतो. एके दिवशी कमल सुनीतावर संशयाचं वादळ उठवतो आणि त्यातूनच कमल आणि सुनीता हे कायमचे दूर जातात. परंतु तरीही आपली चूक कमलच्या लक्षात येते आणि तो स्वतःचं जीवन कमलसाठी वाहून घेतो. असा काहीसा 70s प्लॉट या चित्रपटाचा होता. तरीही उत्कृष्ट कथानक, सुंदर पटकथा आणि कलाकारांचा उत्तम अभिनय या जोरावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहिला. तर आज आनंद घेऊयात आपकी कसम या चित्रपटातील सुंदर गीतांचा.

श्रोतेहो 70s जर आपण विचार केला तर 70s सर्वसाधारणपणे कलाकारांना खूप महत्त्व असायचं. एखादा कलाकार एखादा चित्रपट तारून जायचा बॉक्स ऑफिसवर, त्या कलाकाराच्या क्रेजमुळे रांगाच्या रांगा त्या ठिकाणी लागत असायच्या. याच सगळ्या माध्यमातून राजेश खन्ना आणि मुमताज यांची सुपरहिट जोडी या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा एकत्र आली आणि या जोडीचा करिश्मा पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहावयास मिळाला. प्रेक्षकांची झुंबड हा चित्रपट पाहण्यासाठी उडाली. राजेश खन्ना आणि मुमताज यांची केमिस्ट्री बरेच वर्षे राहिली, तरीही त्यांच्या केमिस्ट्रीमधला अतिशय महत्त्वाचा चित्रपट म्हणून आपल्याला आपकी कसमचा उल्लेख करावा लागेल. या दोन कलाकारांसोबतच संजीव कुमार रहमान, दीना पाठक यांचा उत्तम असा अभिनय या चित्रपटाच्या माध्यमातून पाहावयास मिळाला. तेव्हा आज आपण आनंद घेतोय आपकी कसम या चित्रपटातील सुपरहिट गीतांचा.

दिग्दर्शक जे ओम प्रकाश यांच्या चित्रपटाचं खास वैशिष्ट्य म्हणजे जे ओम प्रकाश यांची कथा, त्याचबरोबर त्या कथेला साजेसं असं संगीत. जे ओम प्रकाश

यांच्या चित्रपटाच्या संगीतामध्ये लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचा महत्त्वाचा वाटा राहिलेला आहे. परंतु आपकी कसम या चित्रपटामध्ये मात्र जे ओम प्रकाश यांनी आर डी बर्मन यांचा वापर केला. आर डी बर्मन यांचं संगीत जर आपण त्याचा अनुभव जर आपण घेत, अतिशय कर्णमधुर असं संगीत आर डी बर्मन यांनी सुद्धा दिलेलं आहे. आणि ही जी कथा होती याचा ताळमेळ आर डी बर्मन यांनी उत्कृष्ट रित्या लावला आणि ही गाणी हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रामध्ये अजरामर झाली. या चित्रपटातील सर्वच गीतं गायली होती किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांनी, तर गीतं होती आनंद बक्षी यांची. तेव्हा आज आपण आनंद घेऊयात आपकी कसम या चित्रपटातील सदाबहार गीतांचा.

आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, सुरेल संगीत, विविध घडामोडी, शेती, महिला, युवक यांचं व्यासपीठ, सुरेल संगीताचा नजराणा, ऐकत रहा, आनंदी रहा, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। धाराशिव जिल्ह्याचे भाग्य विधाते मानबिंदू, धाराशिव जिल्ह्याचं विकास पर्व सुरू करून शेती, उद्योग, रस्ते आणि जिल्हा पाणीदार करणारे भगीरथ नेतृत्व, माजी गृहमंत्री आदरणीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या रेडिओ तेरणा 90.4 FM आणि तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने वाढदिवसाच्या आभाळभर शुभेच्छा। साहेब आपण शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शतायुषी व्हा, शता

नमस्कार, आपण ऐकताय रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज, आणि मी आहे आरजे प्रगती. पुन्हा आली आहे तुम्हाला भेटायला क्लासिक रेडिओ शो घेऊन. मराठी सिनेसृष्टीतल्या दिग्गजांच्या गोष्टी आपण ऐकतो, त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी, आठवणी, प्रवासही आपण जाणून घेतो, आणि या गाण्याच्या रूपानं आठवणीतही रमतो. अशीच आठवणीत घेऊन जाणारी गाणी घेऊन आली आहे. पण आजचा आपला शो, आजची थीम खूप जास्त स्पेशल आहे. आज आपण गाणी ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांची. सुमन कल्याणपूर हे नुसतं नाव जरी घेतलं ना, तरी निर्मळ, शांत, सोज्वळ आणि सात्विक चेहरा आणि तितकाच मधुर आवाज आपल्याला आठवतो. त्यांची गाणी जितकी प्रसिद्ध झाली की त्या प्रसिद्धीपासून कायमच दूर राहिल्या. सुमनताईंचं मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रचंड कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यांची गाणी आपण आजही गुणगुणतो आणि आजही त्यांची गाणी ऐकताना आत्ताच रेकॉर्ड झाल्यासारखी वाटतात. पण दुर्दैव असं आहे ना की सुमनताईंनी गायलेली बहुतेक गाणी लता मंगेशकरांनी गायली आहेत असा अनेकांचा समज आहे. मात्र सुमनताई यांच्या कारकिर्दीचा आज आपण आढावा घेणार आहोत, त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. त्यांनी मराठीमध्ये पहिलं गाणं कधी गायलं, त्यामागच्या काय आठवणी आहेत, या साऱ्या गोष्टी आज आपण क्लासिक रेडिओ शो मधून मी तुम्हाला सांगणार आहे. तेव्हा चला सुरुवात करूया आजच्या आपल्या शोची. पण सुरुवातीलाच तुमच्यासाठी घेऊन येते एक प्रेमळ अंगाई. बाळा गाऊ कशी अंगाई हा सिनेमा आहे आणि अत्यंत लोकप्रिय झालेली ही अंगाई निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गबाई. आजही अनेक आई वर्ग आपल्या बाळाला थोपटून झोपवताना हेच गाणं म्हणतात, नाही का? हेच गाणं येते तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजे प्रगती सोबत.

वेलकम बॅक क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि सुमनताईंनीच गायलेलं देव माझा विठू सावळा हे गाणं आपण आत्ताच ऐकलं. काय अप्रतिम भावगीत आहे ना हे. आणि इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी सुमनताईंनी गायली आहेत आणि त्यांचा आवाजच इतका गोड आहे की कुठलंही जॉनर त्यांच्या गळ्याला सूट व्हायचं आणि जे गाणं त्यांना मिळायचं ते त्या गाण्याचं देखील सोनं करायच्या. पण सुमन कल्याणपूर नेमकं कुठले आहेत हे तुम्हाला माहितीये का? सुमन कल्याणपूर मूळच्या बंगालच्या आहेत. बांगलादेश राजधानी ढाका इथे त्यांचा जन्म झाला. सुमन हेमाडे हे त्यांचं माहेरचं नाव. रामानंद कल्याणपूर या बिझनेसमॅनशी त्यांचं लग्न झाल्यानंतर सगळीकडे सुमन कल्याणपूर या नावानं त्या परिचित झाल्या. 1943 साली त्या मुंबईत आल्या आणि मुंबईत येऊन त्यांनी संगीताचं रितसर प्रशिक्षण घेतलं. शास्त्रीय संगीताचा त्यांनी कसून अभ्यास केला. बंगाली उडीसा पंजाबी राजस्थानी कानडी भोजपुरी या भाषेतील गाणी त्यांनी म्हणली आहेत. पण गझल ठुमऱ्या आणि भक्तिगीत त्यांची जास्त फेवरेट होती. वयाच्या 17 वर्षी पहिल्यांदाच हिंदीसाठी आवाज दिला. मात्र मगाशीच सांगितलं तसं की त्यांचं दुर्दैव इतकं

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत. केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गाणं आपण आताच ऐकलं आणि या गाण्यात केवढा गोडवा आहे आणि या गाण्यात गोडवा असण्याचं कारण म्हणजे सुमनताईंचा आवाज. आज आपण बोलतोय सुमनताईंविषयी आणि त्यांचाच प्रवास आज आपण जाणून घेतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून. सुमनताईंचं या क्षेत्रात आगमन कसं झालं माहितीये का तुम्हाला? त्यांच्या मागे एक छोटीशी गोष्ट आहे. खर तर सुमनताईंचं सिनेसृष्टीत आगमन होण्यासाठी गझल सम्राट तलत मेहमूद जबाबदार आहेत. एका गाण्याच्या मैफिलीत तलत यांनी सुमन कल्याणपूर यांचा आवाज ऐकला आणि ते भारावून गेले. तलत यांनी त्यांच्या HMV म्युझिक कंपनीकडे शिफारस केली आणि योगायोग म्हणजे तलत यांच्या बरोबर सिनेमातलं पहिलं गाणं सुमनताईंनी गायलं. अवघ्या 17 वर्षी त्यांनी पहिल्यांदा प्लेबॅक केलं आणि तो सिनेमा होता 1954 मध्ये आलेला मंगू. गाण्याचे बोल होते कोई पुकारी धीरे से तुझे. यानंतर सुमनताईंनी मागे वळून पाहिलंच नाही. प्रत्येक गाण्यामध्ये त्यांनी स्वतःचा जीव ओतला आणि सगळ्या कानसेनांना तृप्त केलं.

लता मंगेशकर, आशा भोसले, नूरजहाँ अशा गायिकांच्या पंक्तीत त्यांनी स्थान मिळवलं आणि स्वतःची अशी वेगळी ओळख निर्माण केली. सुमनताईंनी अनेक भाषेत गाणी गायलीत, फक्त मराठीच नव्हे तर हिंदी, पंजाबी, बंगाली, आसामी, कन्नड, भोजपुरी आणि अगदी उडीसामध्ये सुद्धा त्यांच्या आवाजानं अक्षरशः लोकांना वेड लावलं होतं. आणि आजही लोक त्यांच्या आवाजासाठी वेडीयेत. पण प्रेमात वेड्या झालेल्या लोकांसाठी एक गाणं मात्र चांगलं सुपरहिट आहे बरं का. महेंद्र कपूर आणि सुमनताई यांचं हे डुएट आहे सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनात आला. त्यावेळचं हे लव सॉन्ग म्हणता येईल. त्यावेळेला प्रेम व्यक्त करणं सुद्धा खूप वेगळं असायचं, म्हणजे कंट्रोल्ड असायचं. प्रेम सुद्धा अत्यंत सभ्यतेनं डोळ्यातून आणि तशा शब्दातून व्यक्त केलं जायचं. सो त्या काळातलं प्रेम सांगणारं गाणं येतंय तुमच्या भेटीला क्लासिक रेडिओ शो मधून आरजी प्रगती सोबत.

आहा, क्या बात है, नाविका रे वारावाहे रे। हे गाणं ऐकल्यावर खरच असं वाटतं की समुद्राच्या लाटांवरती स्वार होऊन आपण एखाद्या नावेत बसून आपण निघालोय, आणि असं फिलिंग द्यायला ना हे गाणं भाग पाडतं। सुमनताईंच्या गाण्यातला गोडवा आणि त्यातली सहजता प्रत्येकाच्या मनाला म्हणूनच भावते, त्यांचं गाणं थेट हृदयाला भिडतं। पण सुमनताईंनी आजवर अनेक गाणी गायली आहेत आणि सगळीच गाणी लोकप्रिय आहेत, मात्र त्या इतक्या प्रसिद्धीस आल्या नाहीत याचं कारण मला वाटतं त्यांचा आवाज खूप लता दिदींशी मिळता जुळता होता। सुमन कल्याणपूर यांच्याकडनं बऱ्याच रसिकांना खूप अपेक्षा होत्या, मात्र त्या पूर्ण झाल्या नाहीत असं म्हणता येईल, कारण या गायिकेच्या वाटेला दुर्दैव आणि निराशा आली। त्यांच्या वाटेला बऱ्याच प्रॉब्लेम्सला त्यांना सामोरं जावं लागलं। असंही सांगितलं जातं त्यावेळी सुमन कल्याणपूर अनेक गायिकांसाठी तगडी कॉम्पिटिटर होत्या, तसंच या सभ्य गायिकेची वाटचाल थांबवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न देखील केले। सुमन कल्याणपूर यांचा मोठेपणा असा त्यावेळीच नव्हे तर त्यानंतरही आजपर्यंत कधीही त्यांनी तक्रार केली नाही। आजही त्या कुठे इंटरव्ह्यू देत असतील तर त्या सांगतात कोणाविषयी आठवण सांगताना त्या व्यक्तीविषयीच्या चांगल्या आठवणी सांगाव्यात, वाईट नव्हे, अशा या सुमनताई। त्यांना आजही कुठल्या पत्रकारानं खोदून खोदून विषय काढला आणि त्यांच्या करिअरमध्ये आलेल्या अडथळ्यांविषयी विचारलं तरीही त्या कुणाचंही नाव घेत नाहीत। हाच तर आहे सुमनताईंचा मोठेपणा। मात्र सुमनताईंची सगळी गाणी आज आपल्या मनात रेंगाळत आहेत आणि म्हणूनच सुमनताईविषयी आज आपण बोलतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। ही अशीच सदाबहार गाणी ऐकण्यासाठी रेडिओ तीर्णा ऍप डाउनलोड करा आणि हा शो आवडला असेल तर नक्की सांगा। क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आहे आर्ज प्रगती आणि तुम्ही हा शो ऐकताय रेडिओ तीर्णा 90.4 FM वरून। एक से बढकर एक सुमनताईंची गाणी आज आपण ऐकतोय आपल्या क्लासिक रेडिओ शो मधून। सगळेच कानसेन आज एकदम खुश झाले असणार आहेत याची मला गॅरंटी आहे। मी आहे आरजे प्रगती तुमच्या सोबत क्लासिक रेडिओ शो मधून। आज सुमन कल्याणपूर यांच्याविषयी आपण बोलतोय आणि आता पुढचं गाणं मी घेऊन येणार आहे ना, आणि तेही गाणं आहे खूप दर्जेदार, अनंत माने यांनी दिग्दर्शित केलेला मानिनी सिनेमा। 1961 साली हा सिनेमा आला होता आणि यातली सगळीच गाणी प्रचंड गाजली होती। आय थिंक हे सांगण्याची गरज नाहीये कारण आज आपण या सिनेमातली गाणी आपण ऐकतोय यातच सगळं आलं, नाही का? मात्र या सिनेमाला नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट फ्युचर इन मराठीनं सुद्धा गौरवण्यात आलं होतं। यातलंच गाणं येत आहे तुमच्या भेटीला, अरे संसार संसार। चला ऐकूया क्लासिक रेडिओ शो मधून।

या गाण्याप्रमाणेच सुमनताईंना त्यांच्या कारकिर्दीत त्यांच्या करिअरमध्ये अनेक चटके सोसावे लागलेत. एखादा कलावंत अत्यंत गुणी असावा मात्र तितकाच दुर्दैवी असावा अशी अनेक उदाहरणं सिनेसृष्टीत आपल्याला पाहायला मिळतात. त्यांच्यातील कलागुणांना पुरेसा वाव मिळाला नसल्यानं त्यांच्या गुणांची चीज झाली नाही. अशा गुणी कलाकारांची खरी ओळखच जगाला होऊ शकली नाही असं बरेचदा आपल्याला दिसतं. याचं जिवंत उदाहरण मला वाटतं ते म्हणजे सुमनताईंचं. सुमनताईंना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारनं लता मंगेशकर पुरस्कार दिलाय. 2015 गदिमा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलंय. पण याहूनही कितीतरी मोठ्या कितीतरी पुरस्कारांसाठी त्या डिझर्वेबल आहेत. मात्र त्यांच्या वाटेला कायमच दुजा भाव आला. सिनेसृष्टीतल्या बऱ्याच गायिकांनी त्यावेळी पॉलिटिक्स केलं आणि त्यांच्या वाटेला काटे पेरले. मात्र याविषयी त्या कुठेही वाच्यता करत नाहीत आणि कुठलीही तक्रार त्या करत नाहीत. त्यांच्या वाटेला आलेलं प्रत्येक गाण्याचं त्यांनी सोनं केलंय आणि कानसेनांना त्यांनी प्रत्येक गाण्यातून तृप्त केलंय.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजी प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. पहिलीच भेट झाली हे गाणं आपण आताच ऐकलं आणि अनेकांना त्यांच्या तिच्या सोबतच्या किंवा त्याच्या सोबतच्या पहिल्या भेटी आता त्या किती आठवतायत ते तुम्हीच बघा. मंगेश पाडगावकर यांचे शब्द होते, श्रीनिवास खळे आणि अनिल मोहिले यांचं म्युझिक होतं आणि अरुण दाते आणि सुमनताईंच्या आवाजातलं हे डुएट आपण आत्ताच ऐकलं. सुमनताईंविषयी आपण बोलतोय, जसं की मी सांगितलं की सुमनताईंचं दुर्दैव एवढंच, त्यांनी इंडस्ट्रीत पाऊल तेव्हा टाकलं जेव्हा अनेक मातब्बर गायिकांनी स्वतःचं असं स्थान निर्माण केलं होतं. अशा मातब्बर गायिकांची त्यावेळी मोनोपोलीस होती, त्यामुळेच आवाज असून देखील अनेक संगीतकारांनी सुमनताईंना चान्स दिला नाही. अनेक ठिकाणी तर असं बोललं गेलं की त्या लता मंगेशकरांच्या क्लोन आहेत. म्हणजेच जर का मार्केटमध्ये ओरिजिनल आवाज आहे तर मग डुप्लिकेट को कोण यूज करेगा असंही त्यांच्याविषयी बोललं गेलं. त्यांच्या करिअरमध्ये अनेक प्रॉब्लेम्स आले. अनेक मातब्बर गायिकांनी सुमनताईंना त्यांची गाणी रेकॉर्ड करण्यासाठी स्टुडिओ मिळू नये याची खबरदारी घेतली होती, मात्र त्या डगमगल्या नाहीत. त्यांनी स्वतःचे असे प्रायव्हेट अल्बम सुरू केले. अनेक देश विदेशांमध्ये कॉन्सर्टमध्ये त्या सहभागी झाल्या. हिंदीमध्ये जेव्हा लता दीदी आणि रफी साहेब यांच्यामध्ये रॉयलिटीवरून वाद सुरू झाला होता, त्या दशकात म्हणजे 70s सुमनताईंनी त्यांचा काळ गाजवला. आपल्या नशिबाला दोष न देता त्यांची कारकीर्द उत्तमरित्या घडवली आणि अनेक कानसेनांना त्यांनी प्रचंड आनंद दिला. चला तर पुन्हा एकदा घेऊन येते सुमनताईंच्या आवाजातलं आणखी एक सोनेरी गाणं असं म्हणता येईल. आणि हे गाणं माझंही खूप फेवरेट आहे बरं का. अशोक पत्की यांचं हे संगीत आहे आणि हे गाणं मराठीमध्ये सुपर डुपर हिट आहे. केतकीच्या बनी तिथे नाचला गो मोरबाई. क्लासिक रेडिओ शो मधून येते हे गाणं तुमच्या भेटीला.

क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती आहे तुमच्या सोबत आणि हा शो तुम्ही एन्जॉय करताय रेडिओ तेरणा 90.4 FM वरून. आणि आज आपण गाणी ऐकतोय सुमन कल्याणपूर यांची. यांच्याविषयीच बोलतोय. मगाशीच जसं मी सांगितलं, लता दीदी आणि रफी साहेब यांच्यात रॉयल्टी वरून वाद निर्माण झाला होता. त्या दरम्यानच्या वेळी त्यांनी एकमेकांसोबत गाणं म्हणणं सुद्धा बंद केलं होतं. हा 70 काळ होता. या 70 दशकामध्ये झालेल्या या गोष्टीचा फायदा मात्र सुमनताईंना झाला. दरम्यान 170 फिल्म्स मध्ये गाण्याची संधी सुमनताईंना मिळाली. मात्र रफी आणि लता यांच्यामधलं रॉयल्टीचं प्रकरण जसं मिटलं तर पूर्वीची स्थिती परत आली. सुमनताईंचा आवाज लता दीदींशी मिळता जुळता असल्यामुळं सुमनताईंना गाणी मिळेल. असं नाहीये की सुमनताईंनी चांगल्या संगीतकारांबरोबर काम केलं नाहीये. हेमंत कुमार, रोशन, एस डी बर्मन, कल्याणजी आनंदजी, शंकर जयकिशन, मदन मोहन, खय्याम, चित्रगुप्त, लक्ष्मीकांत प्यारेलाल या सगळ्यांबरोबर अनेक गाणी खरं तर सुमनताईंनी गायली आहेत. मात्र यापैकी बऱ्याच फिल्म्स ज्या होत्या बी ग्रेड, सी ग्रेड असल्यामुळं ही गाणी लोकप्रिय झाली नाहीत. आजही सुमनताईंची गाणी जेव्हा रेडिओवरती किंवा टीव्हीवरती ऐकायला येतात ना, तेव्हा अनेकांना असा भ्रम होतो किंवा समजत नाही की हे गाणं नेमकं लता दीदींनी गायलंय की सुमनताईंनी. पण संगीताची पारख असलेला उत्तम कानसेन हा फरक ओळखू शकतो. सुमनताईंच्या करिअरमध्ये अनेक अडचणी आल्या. अनेक मातब्बर गायिकांनी त्यांच्या या करिअरमध्ये काटे पेरले. बऱ्याच गोष्टी त्यांनी फेस केल्या. पण सुमनताई याविषयी काही बोलत नाहीत. हाच सुमनताईंचा मोठेपणा आहे. सुमनताई वेल डिझर्विंग असूनही इंडस्ट्रीनं त्यांना तितकं दिलं नाही. सुमनताईंनी अनेक गाण्यांनी कानसेनांना तृप्त केलं. त्यांच्या गाण्यातून अनेकांना आनंद दिला. मात्र इंडस्ट्रीनं सुमनताईंना काय दिलं हा इथं प्रश्न पडतो. सुमनताईंनाही अनेक पुरस्कार मिळाले नाही असं नाही, पण जितकी प्रसिद्धी काही गायिकांना मिळाली तितकी दुर्दैवानं सुमनताईंना मिळाली नाही याची खंत अनेकांच्या मनात आहे, नाही का? पण सुमनताईंची गाणी आपल्याला असाच आनंद देणार आहेत. आणि सुमनताईंनी आपल्या हृदयात जे स्थान मिळवलंय ना, त्या स्थानावर अजून कोणीही विराजमान होऊ शकत नाही. याच नोटवरती आजच्या आपल्या क्लासिक रेडिओ शो मध्ये मी आरजे प्रगती इथेच थांबते. पण सुमनताईंना माझा एक स्पेशल सलाम त्यांच्या आजवरच्या वाटचालीसाठी. जर हा शो आवडला असेल तर नक्की सांगा. वेळ झाली आता टाटा बाय बाय म्हणायची, पण पुन्हा एक नवा एपिसोड नवी थीम घेऊन मी आरजे प्रगती येणार आहे तुम्हाला भेटायला. मराठीतला तो जुना काळ आपण पुन्हा एकदा अनुभवणार आहोत. सो हा शो आवडला असेल तर नक्की सांगा आणि अनेकांना या शो बद्दल सांगा. आणि शो ऐकण्यासाठी रेडिओ तेरणा ऍप डाउनलोड करून द्या आणि हा शो एन्जॉय करा. कारण अशी बरीच माणसं आजूबाजूला आपण बघतो जी म्हणतात की आजकालच्या काळात काही बरी गाणी कानावर पडत नाहीत, पण क्लासिक रेडिओ शो मधून मराठीतली अशी सदाबहार गाणी आपल्या भेटीला येत राहणार आहेत. आणि शो आवडला असेल तर नक्की सांगा. तोपर्यंत मी आरजे प्रगती तुमची रजा घेते. तोपर्यंत तुम्ही ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

उस्मानाबाद शहराला पाणी मिळावं यासाठी उजनी धरणात आरक्षण मंजूर करून घेतलं आणि ते पाणी उस्मानाबादला आणलं। उच्च शिक्षण आपल्याच भागात मिळावं म्हणून आयुर्वेदिक महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र स्थापन करणे, कृषी महाविद्यालय उभारणे, अशा सर्व शैक्षणिक प्रगतीच्या धारा उस्मानाबादला आणण्यात प्रमुख भूमिका होती ती लोकनायक माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांचीच। उस्मानाबाद लातूर इथे झालेला भूकंप असो किंवा त्यानंतर उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्ती असोत, मान सन्मान पद प्रतिष्ठा सर्व काही विसरून डॉक्टर साहेबांनी सामान्य कार्यकर्त्यांना सोबत घेऊन केलेले प्रयत्न आजही अनेक जण डोळ्यात पाणी आणून सांगतात। मराठवाडा आणि उस्मानाबाद जिल्ह्याच्या ललाटावरील दुष्काळी फेऱ्याचा शिक्का पुसून टाकण्यात डॉक्टर साहेबांनी हयातीची 40 वर्ष खर्ची घातली। 4 दशकांपासून अविरतपणे सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण योगदानाला मानाचा मुजरा। डॉक्टर साहेब आपण शतायुषी व्हावं आणि सर्वसामान्य जनतेचा आधार असावं।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

सिंचन क्षमता वाढल्यानंतर माननीय डॉक्टर साहेबांनी सबंध जिल्ह्यामध्ये सर्वदूर रस्त्यांचे आणि विजेचे जाळे विणण्यास सुरुवात केली. भविष्यातल्या गरजेची आणि प्रगतीची दूरदृष्टी होतीच. यामुळे इसवी सन 2004 मध्ये कृष्णा खोऱ्यातील 21 TMC पाण्याचा महत्वपूर्ण प्रकल्पाला मंजुरी मिळवून घेतली. औद्योगिकरणाला आणि बाजारपेठेला गती देण्यासाठी दळणवळण सुविधा अत्यंत आवश्यक असते. याच हेतूने तब्बल 20 किलोमीटरचा वळसा घालून रेल्वे मार्ग उस्मानाबादला आणला. कदाचित अशा प्रकारचं देशातील हे एकमेव उदाहरण असावं. आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या हृदयात विराजमान असणारं व्यक्तित्व म्हणजे लोकनायक डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून. ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत रहा, आनंदी रहा.

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब 1978 साली प्रथमता महाराष्ट्र सरकार मध्ये मंत्री झाले। जिल्ह्यातील नागरिकांचा शेती हाच जगण्याचा मुख्य आधार असल्याने डॉक्टर साहेबांनी सुरुवातीला शेतीविषयक पायाभूत सुविधा निर्मितीवर लक्ष केंद्रित केलं। पुढे 1988 साली पाटबंधारे खात्याची जबाबदारी मिळाली। डॉक्टर साहेबांना जिल्ह्यातील अल्पसिंचनाची जाणीव होती। याच जाणीवेतून पदभार स्वीकारण्याच्या अगोदर 58 सिंचन प्रकल्प असणाऱ्या जिल्ह्यात डॉक्टर साहेबांनी 1248 सिंचन प्रकल्प उभारले। यामुळे सिंचन क्षेत्रात 4% 21% वाढ झाली। 32,315 एकर ओलिताखाली असणारी जमीन 3,69,430 एकरांवर गेली। 2,000 हेक्टर फळबाग असणारी जमीन 32,000 हेक्टरवर गेली। याचा परिणाम असा की चांगला पाऊस झाला की ऊस उत्पादन आणि इतर शेती पिकातून शेतकऱ्यांना 1,000 कोटी रुपयांचा फायदा होऊ लागला। बघता बघता दुष्काळग्रस्त म्हणवणाऱ्या जिल्ह्यात 16 साखर कारखाने उभे राहिले। एवढंच नाही तर समाधानकारक पाऊस पडला तर मराठवाड्यात सर्वात जास्त ऊस उत्पादन उस्मानाबाद जिल्ह्यात होतं। या यशाची प्रगतीची प्रेरणा लोकनायक डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब

आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी साकवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीतं, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

संगीत आपल्या मनाचा आरसा, संगीत आपल्या मनाचा संवाद, गाणी जी जागवतात आपल्या मनातील भावनांचे तरंग, हृदयस्पर्शी गाणी, मन स्पर्शून जाणारी गीत, साद घालणारे आवाज, ऐका आमच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातून। ऐकत रहा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

लोकनायक कर्मयोद्धा उस्मानाबादच्या विकासाला भगीरथ प्रयत्नातून पुढे घेऊन जाणारे द्रष्टे नेते, खऱ्या अर्थाने जाणता राजा असणारे माननीय डॉक्टर पद्मसिंहजी पाटील साहेब यांचा आज म्हणजे 1 जून रोजी जन्मदिन। माननीय डॉक्टर साहेबांना दीर्घायू लाभो, निरामय जीवन लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। आज डॉक्टर साहेबांचं स्मरण करताना प्रगतीपथावर असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्याचं चित्र नजरेसमोर उभं राहतं। प्रामुख्याने शेतीवर अवलंबून असलेल्या आपल्या जिल्ह्यात भौगोलिक रचनेमुळे सतत नैसर्गिक परिस्थिती प्रतिकूल असते। सातत्याने वाट्याला

0: अशा सर्वंकष चळवळी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याचा नावलौकिक आता सर्वच क्षेत्रात निर्माण होत आहे. अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यात मागील चार दशकांपासून अनेक सकारात्मक बदल होत आहेत. जिल्ह्यात एकही मोठी नदी नाही. भौगोलिक रचनेमुळे येणाऱ्या नैसर्गिक आपत्तीला डावलत आजच्या प्रगतीपथावर असणाऱ्या उस्मानाबाद जिल्ह्याला आपल्या परिश्रमाच्या दूरदृष्टीच्या सहाय्याने आकारास आणण्यात ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते नाव म्हणजे माननीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेब.
1: आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी। मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं, आपला आवाज़।

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत. त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात सुमधुर गीत, त्याचबरोबर विशेष माहिती, मनोरंजन, महिला, शेती आणि दिनविशेष दररोज खास आपल्यासाठी. मनोरंजन आणि माहितीचं दर्पण, रेडिओ तेरणा 90.4 FM. आपली माणसं, आपला आवाज.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: अगर बन गई वो हम सफर, वो मेरे साथ हो गई एक अजनबी हसीना से जो मुलाकात हो गई।
1: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी। आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज। ऐकत रहा, आनंदी रहा।

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत रहा आनंदी रहा.

जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.

0: ए, क्या सोच रही हो?
1: मैं?
0: हाँ हाँ
1: कुछ भी तो नहीं।
0: बोलो ना
1: कुछ तो।

0: जुळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM आपली माणसं आपला आवाज ऐकत राहा आनंदी राहा.
1: ये क्या हुआ कैसे हुआ कब हुआ अब क्या सुनाए.

उजळल्या सुरेल तारा तुमच्या आमच्या स्वरांच्या सोबतच शेती युवक महिला आणि मनोरंजन खास आपल्यासाठी. आजच ट्यून करा रेडिओ तेरणा 90.4 FM, आपली माणसं आपला आवाज. ऐकत राहा, आनंदी राहा.